102.7 MHz वर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 23 आषाढ शके 1948 अर्थात 14 जुलै 2023 सुप्रभात श्रुती. यावेळी सकाळचे 5:57 झाले. मंगलवाद्यानं आजच्या प्रसारण सभेला

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6 वाजत आहे. हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

संत ज्ञानेश्वर महाराजांचं भक्तिगीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. मंगल प्रभात कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांना. गीत आणि संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात देशभक्तीपर गीत आपण ऐकलत आणि याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. यावेळी सकाळचे 6:30 झालीत. चिंतन या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर सीमा शेठे नवलाखे यांचे विचार.
1: मी डॉक्टर सीमा शेठे नवलाखे. माझ्या आजच्या चिंतनाचा विषय आहे वेळेचे व्यवस्थापन. माणसाच्या आयुष्यात गरजेनुसार नियोजन करणे आवश्यक असते. केवळ नियोजन करून चालत नाही तर त्यासाठी व्यवस्थापन देखील तितकेच महत्त्वाचे असते. निर्मिक प्रत्येकाला दर दिवसाला 24 तास देतो. हा वेळ कोणताही वर्ग, जात, लिंग असे काही न पाहता सर्वांना समान मिळतो.

0: दिवसाला मिळणाऱ्या 24 तासात कुणी देश चालवतो, कुणी राज्य, कुणी जिल्हा, तर कुणी संसाराचा गाडा. पण ज्याचे व्यवस्थापन नसते त्याला कामांची गर्दी आणि ताण असल्याचे त्याचे मनोविश्व तयार होते आणि मग पोटाची खळगी भरणं, घर संसार चालवणं कठीण होऊन जातं. तेव्हा आपल्याला स्थिर जगायचे असेल, उपयोगी वस्तू, पैसा, मिळकतीचे मार्ग तयार करायचे असतील तर कुटुंबासाठी सारे काही आणि आरोग्यम धनसंपदा मानून त्याचे जतन करणे गरजेचे असते. आरोग्य जतन केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक स्वास्थ्य देखील स्थिर व सुदृढ ठेवणे गरजेचे असते. वेळेचे व्यवस्थापन हे तंत्र अंमलात आणणे गरजेचे आहे. मनुष्याला वेळेची बचत करता आली पाहिजे. 0 मिनिट ही संकल्पना वेळेचे व्यवस्थापन या ग्रंथात लेखक श्री प्रसाद खाकरे सांगतात की आपला जिथे जिथे वाट पाहण्याचा अवधी जे वेटिंग पिरियड आहे तेवढ्या वेळात काही कामे आपण आटोपली पाहिजेत. जसे लिफ्ट येते, कुणाचा कॉलबॅक येतो आहे, कोणी भेटायला येणार आहे किंवा एखाद्या बस किंवा ॲटोची प्रतीक्षा आहे, ही वेळ अशी वाट पाहण्याच्या वेळेचा आपण चांगला वापर करावा. त्यातून अनेक मिनिटे आणि तास आपल्याला सक्रिय करता येतील. 0 मिनिटाचा प्रभावीपणे वापर करणे हेही तंत्र उपयुक्त आणि फलदायीच ठरते. प्रसिद्ध तत्त्वज्ञ नेपोलियन हिल म्हणतो, माणसाला कामाचे तास वाढवता आले पाहिजेत. आपला जिथे निरर्थक वेळ जातो तो बचत करता आला पाहिजे. आपल्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी मनुष्य यंत्र व तंत्र यांच्या सेवासुविधा घेऊन अर्थात त्याला समर्पक आर्थिक मोबदला देऊनच त्या सुविधा घ्याव्यात. जेणेकरून जेवढे यंत्र तंत्र व मनुष्यबळ कार्यरत राहतील तेवढे कार्य त्या दिवसाचे आपले कार्य असेल, म्हणजे आपल्या कामाचे तास वाढतील. असे म्हटले जाते की आपण झोपून असलो तरी त्या दिवशी आपले उत्पन्न होत राहिले पाहिजे. अशी व्यवस्था कार्यान्वित केली तर आपली प्रगती गतिशील राहील. म्हणून व्यवस्थापन, नियोजन व कार्यतत्परता महत्त्वपूर्ण असते. आपली वाटचाल तथा ध्येयाच्या दृष्टीने जे काही चिंतन असतं, सुचतं, ते आपण नोंदवत गेलो पाहिजे. कुटुंबातील व्यक्तींना ते सांगितलं पाहिजे. त्यास प्रत्यक्षात उतरवायला मदत होते. वेळेत कामे हातावेगळी करण्याची सवय जडली पाहिजे. एक सुज्ञ व्यक्ती नेहमी सांगतो की कोणतेही काम पूर्ण करतानाच इतके व्यवस्थित करा की त्यावर पुन्हा वेळ देण्याची किंवा पुन्हा काम करण्याची फारशी गरज पडू नये. ते देखील एक व्यवस्थापनच होय. विद्यार्थ्यांनी वर्गखोलीत रनिंग नोट्स ह्या संक्षिप्त स्वरूपात आणि व्यवस्थित घेण्याचा सराव करावा, म्हणजे अवांतर वाचन व इतर शैक्षणिक टास्क पूर्ण करण्यास त्यांना वेळ मिळू शकेल. तात्पर्य, व्यक्तीने कोणतेही काम अपूर्ण ठेवू नये. अपूर्ण ठेवलेले कामे आपला ताण वाढवू शकतात. शक्य ती कामे वेळच्या वेळी हातावेगळी करावीत. सारं काही सुट्ट्यांमध्ये करू असा कयास बांधून बहुतांश कामे पेंडिंग ठेवली तर त्या त्या सुट्ट्यांचेही व्यवस्थापन बिघडेल. सुट्ट्यांचा नीट उपयोग होणार नाही. म्हणून कामांना वेळच्या वेळी संपवा. आपल्यातील कौशल्य दिवसागणी विकसित करा. सोबतच प्रत्येकाने मिळणाऱ्या वेळेचा सदुपयोग करावा. कौशल्य कुशल व्हावे. स्वतःची विविधांगी क्षमता बांधणी करावी. ध्येय निश्चिती करून त्यास प्राप्त करण्याच्या एकाग्र हेतूने वाटचाल करावी. आपले ध्येय सर्वोपयोगी असावे. आपली वाटचाल अद्वैत असावी, ज्याने कार्यसिद्धी व नावलौकिक मिळेल. मनुष्य जन्माचे सार्थक करावे, त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन ही बाब अत्यावश्यकच आहे.
1: चिंतन हा विचारमंथनाचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:35 झालेत. श्रोते हो, ऐकूया आज प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

या रूपरेषेनंतर 6:40 कृषी वाणी या सदरात जुलै महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती. वाचक स्वर सुमेत मुंगले यांचा. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात 6:45 त्वचा विकार याविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलकर यांनी दिलेली माहिती भाग दुसरा सहक्षेपित करू. सादर करते सदानंद कांबळी. निर्मिती असेल आकाशवाणीच्या परभणी केंद्राची.

6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळ्यातील पर्यटन याविषयी माहिती, लेखन आणि निवेदन प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं, सादर करते सदानंद कांबळी. निर्मिती असेल आकाशवाणीच्या परभणी केंद्राची. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

दिनविशेष आज हा कार्यक्रम 6:55 प्रसारित करू. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल 7:40, 8:15 आणि त्यानंतर 8:40 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करू. विविध भारती सेवेचे कार्यक्रम 9:00 सहक्षेपित करू. सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेऊ शकाल 10:00. 10:30 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग प्रसारित करू. श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत 11:00 आपण ऐकू शकाल. 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात आपुलकी या घरात ही कौटुंबिक मालिका लेखिका कोमल लोहार, त्यानंतर होमिओपॅथी समजून घेऊया याविषयी डॉक्टर वैशाली भिडे यांची मुलाखत आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती सेवेचे कार्यक्रम 1:00 आपण ऐकू शकाल. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:00 विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम सहक्षेपित करू आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 किसानवाणी या सदरात पावसाळ्यात जनावरांचे करावयाचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी बाभुळगाव आणि आकाश राठोड, जिल्हा प्रमुख अधिकारी विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर पाणी बचत याविषयी डॉक्टर स्नेहा टेम्पे यांची मुलाखत आम्ही प्रसारित करू. 8:15 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकलीत. या सर्व कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कृषीवाणी हा कार्यक्रम.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सुप्रभात मंडळी. आज आपण ऐकूया जुलै महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयीची माहिती. ही माहिती आपणास प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, जुलै महिन्याच्या सुरुवातीला खरीप पिकाची राहिलेली पेरणी लवकरात लवकर आटपावी. मागील महिन्यात पेरणी केलेल्या खरीप पिकाची वेळेवर विरळणी, निंदणी आणि डवरणी करण्यासोबतच एकीकृत कीड व्यवस्थापन करावे. शेतकरी बंधूंनी या महिन्यात पुढील कामे वेळेवर आणि अचूक करण्यावर भर द्यावा. यामध्ये खरीप पिकाची राहिलेली पेरणी समतल रेषेला समांतर किंवा मुख्य उताराला आडवी करावी. 7 जुलैनंतर कपाशी, ज्वारी, मूग, उडीद या पिकाऐवजी सोयाबीन, तूर, सूर्यफूल, मका, तीळ, बाजरी, एरंडी या पिकाची पेरणी करावी. 15 जुलैनंतर सोयाबीन पीक घेऊ नये. खरीप पिके रोप अवस्थेत असताना पावसात खंड पडल्यास डवरणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी. बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी 5 ते 6 कामगंध सापळे लावावे आणि सापळ्यात 2 ते 3 दिवस सतत 4 ते 10 पतंग आढळून आल्यास त्वरित त्यावर उपाययोजना करावी. पूर्व विदर्भात धान बांधित चिखणी करताना हेक्टरी 50 किलो प्रत्येकी नत्रस, पुरद आणि पालाश द्यावे. सोबत धान तणीस मुरवीत असल्यास कर्बसोबत वाढविता येईल. गादी वाप्यावर तयार केलेली धानाची 21 ते 25 दिवसाची रोपे 20x15 सेंटीमीटर अंतरावर प्रत्येक चुडात 2 ते 3 रोपे लावावीत. पावसाचे पाणी जागेवरच मुरविले तर मातीची धूप कमी होते. तसेच पावसाचे पाण्याचे निचऱ्याकरता खरीप पिकाच्या पेरणीनंतर 30 दिवसांनी डवराच्या जानकुळास नारळी दोरी बांधून दर 2 ओळीनंतर सरी काढावी. ज्यादा पाणी शेताच्या उताराच्या शेवटी शेततळ्यात गोळा करावे. आंब्याच्या केसर, दशरी, आम्रपाली, पायरी, लंगडा जातीच्या तयार कलमाची 8x8 किंवा 10x10 मीटर अंतरावर 1x1x1 मीटरचे आकाराचे खड्डे करून लागवड करावी. बसराई केळीची 5x5 फूट लागवड करावी. तलवारीच्या पात्याप्रमाणे पाणे असलेले 2 ते 3 महिन्याचे निरोगी मुनवे निवडावेत. बागायती फळपिके संत्रा, मोसंबी, लिंबू, चिकू तसेच कोरडवाव फळपिके पेरू, सीताफळ, चिंच, जांभूळ, आवळा याची लागवड करावी. गॅलर्डिया, झेंडू, शेवंती, मोगरा, ग्लॅडिओलस या फुलझाडाची लागवड करावी. मिरची, टोमॅटो, वांगी, फुलकोबी या खरीप भाजीपाला पिकाची 4 ते 6 आठवडे वयाच्या रोपाची लागवड करावी. योग्य बाजारपेठ शोधून आणि खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांशी कायदेशीर करार करून सदाफुली, सर्पगंधा, रानवांगी, कस्तुरी भेंडी, कोरफड, गवती चहा, तिखाडी, खस, सफेद मुसळी या औषधी आणि सुगंधी वनस्पतीची मर्यादित क्षेत्रात लागवड करावी. साग, बांबू, शिवण, जठरोपा, सीमारुबा तसेच बिब्बा, हिरडा, बेहाडा, चारोळी, बेल, शिकीकाई, रिठा, कडीपत्ता, शेवगा इत्यादींची बियाणे, रोपे उपलब्धता आणि योग्य बाजारपेठ याचा विचार करून लागवड करावी. तर मंडळी, आताच आपण जुलै महिन्यात करावयाची शेतीची कामे याविषयीची माहिती ऐकलीत. ही माहिती आपणास प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून.
0: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. वाचक स्वर होता सुमेध मुंगले यांचा. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:45 होत आहे. थोड्याच वेळात आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गजकर्ण आजार आहे, हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजवणार आहे की गजकर्ण असतं काय. गजकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं? जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे

0: तुमच्या इनर थायमध्ये म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं, कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला, अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्त्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते, 2 टाईम आंघोळ करणे जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे, फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं AC कूलर कंपल्सरी वापरा जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगलपासून मुक्तता करवा.
1: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गज कर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रृंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रभावित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती

0: असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावीत. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्यासोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले, धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे, तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुपबरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमाअंतर्गत पावसाळ्यातील पर्यटन याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आले. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे.

102.7 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. यावेळी सकाळचे 6:55 झालेत. प्रसारित करीत आहोत दिनविशेष आज हा कार्यक्रम.

श्रोतेहो, आज आहे थोर समाजसुधारक, प्रखर बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि पत्रकार गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिवस. अंधश्रद्धा, जातीव्यवस्था आणि अनिष्ट रूढी परंपरांना विरोध करत त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक प्रबोधनात मोलाचे योगदान दिले. सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी 14 जुलै 1856 रोजी त्यांचा जन्म झाला. खेळणे, पोहणे, वाचणे यात त्यांचे बालपण गेले. अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत त्यांचे शिक्षण पूर्ण करून एमईची पदवी मिळवली. 1880 लोकमान्य टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्यासोबत मिळून पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. लोकमान्य टिळकांसोबत 1881 रोजी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. केसरीचे पहिले संपादक म्हणून त्यांनी लेखन केले. तसेच न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. 1892 डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून त्यांनी अखेरपर्यंत काम केले. श्रोतेहो, त्यांच्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन प्रसारासाठी त्यांनी 1888 सुधारक हे पत्र काढले. बुद्धिवाद, व्यक्तिवाद, समता, स्वातंत्र्य, वैज्ञानिक दृष्टी, इहवाद आणि मानवतावाद या सप्तसूत्रीने त्यांचा सारा सामाजिक विचार व्यापलेला होता. जातीसंस्था, अस्पृश्यता, बालविवाह इत्यादी गोष्टी त्यांना अमान्य होत्या. मुलामुलींसाठी समान शिक्षण, कौशल्य आधारित अभ्यासक्रम आणि व्यवसायदृष्ट्या शिक्षण, सदाचाराचा प्रसार करावा, ज्ञानवृद्धी करावी, सत्यसंशोधन करावे, भूतदया राखावी.

समान शिक्षण, कौशल्य आधारित अभ्यासक्रम आणि व्यवसायदृष्ट्या शिक्षण, सदाचाराचा प्रसार करावा, ज्ञानवृद्धी करावी, सत्य संशोधन करावे, भूतदया राखावी यासाठी ते प्रयत्नशील होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकर यांच्याकडे जाते. आपल्या वैचारिक लेखांनी मराठीतील निबंध साहित्य त्यांनी अमोल भर घातली. पल्लेदार वाक्य, मुद्देसूद प्रतिपादन, अलंकार आणि प्रासंगिक विनोद ही त्यांच्या लेखनशैलीची वैशिष्ट्ये होती. त्यांचे कवी काव्य काव्यरती, शेक्सपियर, भवभूती आणि कालिदास यांसारखे साहित्यविषयक निबंध आहे. 1883 साली आलेले शेक्सपियर कृत हॅमलेट नाटकाचे भाषांतर डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस, शेठ माधवदास रघुनाथ दास आणि बाई धनकुवरबाई यांचे पुनर्विवाह चरित्र हे त्यांचे काही ग्रंथ आहे. आगरकर यांचे काही लेख साहित्य अकादमीने प्रसिद्ध केले. 17 जून 1895 रोजी त्यांचे निधन झाले. श्रोतेहो, आज आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

0: एकदम स्वस्त आणि मस्त.
1: अहो काय स्वस्त आणि मस्त,
0: आकाशवाणीवरील जाहिरात ग.
1: हे मात्र खरे हो,
0: एकाच वेळी लाखो घरात आणि मनात.
1: जाहिरात असो कशाची ही.
0: मग आत्ताच करतो संपर्क.
1: पत्ता माहित आहे ना.
0: होय तर, जाहिरात विभाग आकाशवाणी यवतमाळ.
2: घनगर्द आभाळ धरित्रीला टेकलेलं, एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं, एक थरा अवखळ खळाळून वाहणारा, एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा, आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला, वसुंधरेचा ठेवा जतन करूया.

श्रोते हो, एक निवेदन ऐका. शेतकरी बंधूंनो, हॅलो कास्तकार हा फोन इन कार्यक्रम शनिवार आणि रविवार दिनांक 18 आणि 19 जुलै 2026 रोजी किसानवाणी अंतर्गत प्रसारित होईल. या कार्यक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. आपण आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा, त्याला तज्ज्ञ, शास्त्रज्ञ आणि अधिकारी उत्तरं देतील आणि त्याचं प्रसारणही केलं जाईल. तेव्हा आपले शेतीविषयक प्रश्न वा समस्या विचारा गुरुवार दिनांक 16 जुलै 2026 रोजी दुपारी 3 ते 4 या कालावधीत. तुम्हाला फोन करायचा आहे 0723224

झर झर झरा अवखळ जरा जसा निसटतो अलगद पारा हजरे पाणी पक्ष्यांची गाणी हिरव्या राणी हरवू

0: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 7:07 होत आहे. ठीक 7:10 पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र आणि त्यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 आम्ही प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
2: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
3: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर

0: मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
1: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी उब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
4: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
5: आकाशवाणी
4: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
5: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: सकाळचे 7:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छतेसाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासाठी 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन

0: आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. या अंतर्गत खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 वसतिगृह असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही, तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर काल एक नवा विक्रम नोंदवला गेला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा 3रा क्रमांक आहे. 2014-2019 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्यानंतरचे ते 2रे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नाशिक जिल्हा हा खरीप पिकांचा मानला जातो. यंदा खरीप हंगामाचं 6,40,550 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र जून महिना कोरडा गेला, त्यानंतर 11 जुलैपर्यंत केवळ 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे यंदा पेरणीच्या कामांनी हवा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2,80,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खरीपाचा हंगाम यंदा लांबणार असं दिसत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या पावसानंतर पेरणीत वाढ झाली. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला वेग आला होता, मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिला. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% पेरण्या झाल्या असून इतर तालुक्यांमध्ये संथ गतीने पेरणी सुरू आहे. यंदाच्या खरीपातही मका तसेच सोयाबीनचे क्षेत्र वाढणार आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये मका आणि सोयाबीनची पेरणी केवळ 10-12% इतकीच झाली आहे. आता पुन्हा पावसासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी येत्या 20 जुलैपासून सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार आहे. हा मेळावा ठाण्यातल्या मुंब्र्यामधल्या मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याचं सैन्य भरती कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारं अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. जगद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान काल सकाळी सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. राजश्री भोसले, माधवी सरवडे, नंदा पवार अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीरामपूरमध्ये एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची किरकोळ कारणामुळे गुंडांनी हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत श्रीरामपूर बंद पुकारला आहे. या

वर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटनस्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1985 ते 1995 या काळात तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7-3 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सद्गरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. स्मृती मंधानानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशातून पडणारा पावसाचा थेंब जमिनीवर विसावतो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की। तो सुनिए इस महीने 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर। आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं। इसके लिए आप अपने सुझाव 24 जुलाई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं। नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: कौशल्य विकास किती आणि का महत्त्वाचा, याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून। अवश्य ऐका बलसागर भारत हो। बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो।
2: श्रोते हो, होमिओपॅथी औषधं कोणकोणत्या आजारात उपयुक्त ठरतात, या औषधांबरोबर कॉफी का घ्यायची नाही, होमिओपॅथी उपचार पद्धती समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांच्याकडून।
3: जिभेच्या खाली ज्या नर्व्ज असतात, सेन्सरी नर्व्ज आपण ज्याला म्हणतो, तिकडनं औषधाचं पिकअप होतं, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही। म्हणजे आता कसं होतं, आपण ब्रश करतो, मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही। म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 ब्रश करा तुम्ही, जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही।
2: त्यापूर्वी कोमल कुंभार लिखित आपुलकिया घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका, मंगळवारी 14 जुलै रोजी दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात न्यूज ऑन AIR ऍप, वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर वनिता मंडळ।
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। 7:25 झालेली आहे, यानंतरची उद्घोषणा लगेचच। आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। सकाळचे 7:25 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनाने निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्त्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा

0: परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षासाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
2: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे. तरुण पिढी, आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरी अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: नाही, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. आणि ती संख्या न शब्दाने वाढणार नाही आहे, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय आहे, याच्यातनं नोकरीपेक्षा मला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
2: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं. नाही
1: नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एलनिनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणारे सॉल्व्ह करणारे तर असं अजिबात नाही आहे, एक चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतायत, बरेच काही काही गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दाने हा प्रश्न सुटणार नाही. आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच, म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे. आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत, प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील. ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय मी म्हणतोय, माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
2: सगळेच शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
1: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉईंट. म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉईंटला न्यायचं आहे की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील. मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत. आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
2: या फार्मर कपमध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्त्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
1: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच आहे, पण तसं नाहीये. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कपमध्ये

0: होते म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्त्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येत आहे की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जात आहेत आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होता. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत. समाज म्हणून म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत, कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल पण ते जे जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाही आहे. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो.
0: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाहीत आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलं आहे की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलं आहे की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काय पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करत.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, जे रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी सर. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की 1-to-1 क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ॲप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी आता एक छेद गेलेला आहे, AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने AI तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी AI फॉर ॲग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं, जगभरातनं लोकं आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ॲप तयार केलेलं आहे. ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ॲडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे त्यांनी खूप महत्त्वाचं काम केलं आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होतं आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नावारूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरती आहे तर ती पसर येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या भौगोलिक दिशेने पसरती आहे. तसंच वेदरच्या बाबतीतील ॲडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होतं आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे ए आयचे ॲप्लिकेशन

0: अनंत आहेत आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या एक दोन वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ॲप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

सात सुरांची सरगम आकाशवाणी यवतमाळ. ज्ञान साहित्याचे पडघम आकाशवाणी यवतमाळ. तुमच्या भावनांचा आविष्कार, संवेदनांचा हुंकार आकाशवाणी यवतमाळ.

आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 7:40 झालीत. श्रोतेहो, ऐकूया मिश्र संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अनंत पाटील यांची रचना. या गीताला स्वर आहे उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांचा.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

0: काम क्रोध विंचू चावला, अरे अरे तम घाम अंगाशी आला
1: महाराज,
0: त्याने माझा प्राण चालिला। अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला देवा रे देवा, आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण।
1: हा हा म्हणजे अति दारुण,
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही, दारुण म्हणजे भयंकर।
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का?
0: अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे, भयंकर म्हणजे अति भयंकर।
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर,
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर,
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर।
1: बापरे,
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं।
1: तिनं म्हणजे त्या खालच्या आळीतल्या गंगीनं।
0: ए गंगीचा इथं काय संबंध?
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध नाही, तिनं म्हणजे त्या इंगळीनं।
1: त्या इंगळीनं महाराज, इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू।
1: मोठा विंचू अंदाजे केवढा?
0: तुझ्या एवढा। मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची। अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला महाराज, देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुठं मी जाऊ, या विंचवाला उतारा।
1: उतारा गंडा दोरा, दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री,
0: असला उतारा चालत नाही।
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध,
0: असलाही उतारा चालत नाही। या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा।
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा।
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं? तमोगुण म्हणजे काय? तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा।
1: मी मारतो पिन।
0: या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा। अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला
2: पारंपरिक गीत आपण ऐकलं शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

श्रोते हो, मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहे. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

योगेश यांचं गीत ऐकूया, सलील कुलकर्णी यांच्या संगीत निर्देशनात. छोटी सी बात चित्रपटासाठी युगल स्वर आहे आशा भोसले आणि यसुदास यांचा.

सलील चौधरी यांच्या संगीत नियोजनात योगेश यांचं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमातील उर्वरित रचना ऐकूया सकाळी 8:40. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहे. राष्ट्रीय बातमीपत्र मराठीतून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ होण्याचं उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या OMR शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.

उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुसच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे. पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फुकवाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता.

0: 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू, 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 8:40 झालीत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत या कार्यक्रमातील उर्वरित रचना.

0: प्रेम कहानी चित्रपटातील आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं.
1: आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वराला संगीत आहे जतीन ललित यांचं. गुलाम चित्रपटासाठी हे गीत आहे समीर यांचं.

जतीन ललित यांच्या संगीत नियोजनात ही रचना होती इसरार यांची. स्वर होता जावेद अली आणि रूपकुमार राठोड यांचा. चित्रपट होता हासिल. आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 9 वाजत आहे. विविध भारती सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 10 वाजलेत. श्रोते हो, ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम.

श्रोते हो, मीना शिंदे यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता मिलिंद इंगळे यांचा, तर संगीत होतं आशिष मुजुमदार यांचं. पद्मजा फेनानी जोगळेकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूया शिरीष गोपाळ देशपांडे यांची रचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

0: चैतन्य कुंटे यांच्या संगीत नियोजनात विजया जहागीरदार यांचं गीत आपण ऐकलं. या गीताला स्वर होता रवींद्र साठे यांचा.
1: सखे समोर दिसशी, सखे समोर
2: काही कळतं.
0: सुगम संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया स्वप्नजा यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना.

0: रमेश उबाळे यांच्या या गीताबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: थोडा अभ्यास, थोडी मौज, मिळवा ज्ञान, जमवा फौज. येऊन बसा रेडिओ पाशी, काढा रविवारी उसंत जराशी. ऐका बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालविश्व. 2 ऑगस्ट 2026 पासून दर रविवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी यवतमाळवरून FM 102.7 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सुद्धा.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 10:30 झालीत. प्रसारित करीत आहोत NCERTद्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

ही रचना होती अंजन यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी आणि आवड कळवणारे श्रोते होते सरोज चौक अमरावती महाराष्ट्र इथून कमरूला ठेकेदार नसीम बेगम आयशा खां हदिया खां असमा सालिया शोएब खान मुश्ताबा खान रावभाई शाहिदभाई गांधीबाग अकोल्यातून रमेश खटनकर आणि वैशाली खटनकर अशोकनगर यवतमाळचे गोपाळ फुलझेले सविता आणि मास्टर जॉर्ज फुलझेले पाथरी जिल्हा चंद्रपूर इथून ठेमाजी ठिकरे मंगला ठिकरे बापूराव बावणे शंकर खेकारे रामहरी लोखंडे युग ठिकरे आणि चंदू कल्याणी ठिकरे किसन कुंभरे अब्दुलनगर हिंगणघाट जिल्हा वर्धा इथून संतोषराव तिमांडे भालचंद्र दुर्वास आणि हेमंत तिमांडे जांभरून तालुका अर्धापूर इथून दुर्गादास जोशी गंगाधर गजानन संजय आशिष पृथ्वीराज आणि साध्वी जोशी यानंतर ऐकूया लता मंगेशकर माफ करा आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरातील हे गीत. चित्रपटाचं नाव आहे जागुठा इन्सान आणि आवड या श्रोत्यांची तिवसा जिल्हा अमरावतीचे भास्कर काळे निशिगंधा सुरेख रोशनी आणि अमू उदय विनय अढाऊ ओजस आरुष नाखले आणि गुलाबराव नाखले जय अंबे श्रोता संघ उसळ गव्हाणीतून विनोद लांजेवार संगीता मुक्ता वंदिता सोपान लांजेवार घारफळेतून गुंजखेडे सर आणि सोमाजी ससाने वसमत रोड परभणीचे रणजित कारेगावकर कांचन सृष्टी आणि रामरावजी समरजित कारेगावकर बेर्डी इथून हुकुम सुनीता हार्दिक प्राची आणि तनू करमरकर देवपेठ वाशिम इथून राजेश खंबाईतकर प्रेमा खंबाईतकर राजश्री राजू भावसार तुकाराम राठोड आणि प्रीती खंबाईतकर.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात नूर महल चित्रपटातील हे गीत. संगीतकार आहे जानू बाबू कव्वाल आणि आवड या श्रोत्यांची सतीश अतिश स्वाती वर्षा शमन आणि शुमेन वाघमारे एम आय डी सी चंदनगर सातारा इथून, विजय चव्हाण तेजस्विनी अंकिता अनिकेत आणि माय चव्हाण वारणा शहापूर कोल्हापूर इथून, नाचणगाव इथून सुरेश कुलकर्णी मालती बंडूराव कुलकर्णी आणि परिवार, बालाजी चौक यवतमाळ इथून सिया जिया उटी श्रीवास मीनाताई गायत्री सुनीता पूजा लता पूनम आणि सोनी श्रीवास, राणी झाशी चौक यवतमाळचे शौर्या दीपिका मुकेश नितीन शुभम श्रीवास आणि कल्याणी श्रीवास, उज्जैन येथून सतीच्छय्या मनोजच्छय्या, पुणेचे प्रभाकर आणि आरती बुंदेले, छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील राजदीप राशी आणि शीतल राजेश, वैष्णव कॉलनी सनावत मध्य प्रदेशचे मोहम्मद सादिक मुश्ताक अहमद मोहम्मद शाकीर मोहम्मद अलकमा खत्री मोहम्मद अल्तमश खत्री रमेश गोड आणि मोहम्मद शादाब खत्री, शिव छत्रपती नगर वडगाव यवतमाळचे एम डब्ल्यू पाटील विनय जगताप प्रतीक उत्कर्ष अनुष्का आणि तन्वी पाटील, महावीरनगर दारवा रोड यवतमाळचे साहेबराव मनवर रंजनाताई कुणाल प्रीती प्रियंका आणि वियान मनवर, राम रहीमनगर यवतमाळ येथून जनाब शेख आझाद बेगम लतीफा आझाद.

0: ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका, तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा। आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी। आकाशवाणी वरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी। आकाशवाणी वरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया।

आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. आंधी चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी. आवड कळवणारे श्रोते होते शिवछत्रपती वडगाव यवतमाळ येथून, MW पाटील, विनय जगताप, प्रतीक पाटील, उत्कर्ष अनुष्का आणि तन्वी पाटील, हिमायतनगर जिल्हा नांदेडचे काशीनाथ पोपुलवार, मंगला पोपुलवार आणि बबीता पोपुलवार, सायलीला पार कारणीचे मांगलालजी तुनगर, वच्छलताई अमोल, सुमित कुमार तुनगर, चंद्रकला वीरा आणि समस्त तुनगर परिवार, पुणेचे प्रतीक्षा बुलबुले, दीपकराव बुलबुले, माळवेस बीडचे किशोर उबाळे, मंगला सपना, शीतल अभिजित आणि सचिन उबाळे, मानोरा जिल्हा वाशिम इथून ध्रुवकुमार गिरी, ज्योती सोनम आणि तेजस गिरी, जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जालना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक गणेश, कार्तिक अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद इथून, वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपूर औरंगाबाद इथून आणि मेघराजुराज कोलते रिधुरा देवीचे आणि रुद्र कोळकर वाळकोणी इथून, दिग्रसेतून किरण शिंदे, जया जान्हवी, अनुराग आणि श्याम शिंदे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. आपकी कसम या चित्रपटातील हे गीत किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या युगल स्वरात. गीताची आवड आहे या श्रोत्यांची. लातूर इथून संगीता सूरज, पी आर जैन, दयानंद नगर नांदेडचे प्रकाश जैन आणि मित्रपरिवार, बोराळा धरण तालुका मालेगाव इथून दत्ता घाळ, सुनीताताई सानिका आणि गजानन घाळ, पांढरकवडे इथून अनिल बुरांडे, उषा, प्राची, अनुश्री आणि धनश्री बुरांडे, बल्लारशाचे सूरज, प्राची आणि एकलव्य लोंढे, बिर्डी इथून राजेश सोनी, कंचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी चंचल, अर्जुन गवणेकर आणि धीरज सवाशेरे, श्रावस्ती सोसायटी यवतमाळ इथून भक्तराज बनसोळ, तिलोत्तमा शोरवी आणि तुषार रोहन बनसोळ, सादुल शहर राजस्थानचे ओमप्रकाश चव्हाण, मन्नू प्रकाश, शिवप्रकाश आणि वेद प्रकाश चव्हाण.

वाशिम जिल्हा मनोजा तांडा इथून सानिका राठोड, एस आर राठोड, जय सुनील, इंदुबाई आणि आशिष राठोड, शैलेंद्र पाटील, शांताताई सिद्धी, सृष्टी आणि समस्त पाटील परिवार, शिंदे चौक, दक्षिण कसबा, कोल्हापूर, सोलापूर महाराष्ट्र इथून, रेल्वे कॉलनी हनुमानगर जंक्शन राजस्थान इथून, जगमालसिंग डागला, हॅपी डागला, जे एस नायक आणि शोभा नायक, कोटवा नारायणपूर, बाबापट्टी पलियाचे ओमप्रकाश, उषा, अमित कुमार आणि हॅपी राय, दुबिहा नेवादा गाझीपूर इथून प्रतीक, रोशनी आणि प्रांजल राय, शेरपूर कला गाझीपूरचे अवधेश, प्रीती आणि नवनीत राय, पिंपळे गुरव पुणे इथून संजय हिवाळे, सौ सोनाली हिवाळे, समृद्धी आणि श्रेयस हिवाळे, यडगुळ तालुका हातकणंगले इथून अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, तुषार कुरणे, प्रशिक, एकता, मेघना, उत्कर्षा कांबळे आणि अरुण यडगुळकर, चंदूर तालुका हातकणंगले इथून. या श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत आहे. चित्रपटाचं नाव आहे आप तो ऐसे न थे, स्वर मोहम्मद रफी यांचा.

बंद खोलीच्या खिडकीतून पावसाशी बोलू नका, रिमझिमत्या पावसात जाऊन तुषारही अंगावर झेलू नका. मग काय तर, वृक्षारोपणाची कास धरा, तरुणवर प्रेम करा, एक बीज रुजवा मातीच्या कुशीत, एक बीज रुजवा मातीच्या कुशीत, बघा किती ओढ असते पावसाच्या असोशीत.

सौदागर चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते रवींद्र जैन आणि आवड या श्रोत्यांची होती. वेणी येथून सोनभराव पुंडे, हर्षदराव नारे, नाबाजी पुंडे आणि पुंडे परिवार. आदर्शनगर मलट येथून राज शर्मा, मीना, योगेश मँडी, सौरभ शाईना आणि निवान शर्मा. शाहूनगर यवतमाळ येथून राहुल मनवर, सरलाताई, विशाल, चेतन, रोशनी आणि बेबी प्रियांशी मनवर. नाचनगाव बाजार चौक येथून रामचंद्र, आरती, प्रदीप, रुशाली, विशाल, पूर्वी, लता भगत, आशाताई, उषा आणि भगत परिवार. मेहरनगर उमरखेड महाराष्ट्र येथून अभिजित गव्हाणकर, सरिता, सिद्धांत, प्रिन्स, एकांश गव्हाणकर. नागपूर विश्वकर्मा नगर येथून शैलेश, वैशाली आणि ध्वनी गव्हाणकर. आर्नी मोमिनपुरा येथून सय्यद युसुफ, शबाना बी, सय्यद युनुस, सय्यद तौसिफ, सय्यद अयूब, सय्यद रौपत्तार, असलम दुंगे, आरिफ राशीद, सद्दाम बैलीम आणि अनिल गर्डे. कार्यक्रमात यानंतर ऐकूया. लता मंगेशकर यांना चित्रपट आहे राज, गीत ऐकायचं आहे या श्रोत्यांना. फकीरा रेडिओ श्रोता संघ बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश रश्मी आणि गबरू पैलवान थोरात. सेक्टर 67 मोहाली चंदीगडची टी डी मल्होत्रा, ऋतिक, प्रतीक, नवनीत राय, डॉक्टर अमनदीप, अनिल शर्मा, शुभचंद्र बिट्टा आणि साहिल बजाज. अयोध्यानगर आळेगाव इथून विनोद कुमार ढवळे, वेणुताई, रुचा आणि प्रथमेश ढवळे. जगत मंदिर इथून पांडुरंग, अर्चना सलोनी, रेकलवार परिवार यवतमाळ. भोसा रोड यवतमाळ इथून कैलाश, रत्नप्रभा, ज्योती, राणी, निशांत, प्रज्वल आणि समस्त कुरमिलकर परिवार. तरोडा तालुका अर्नी इथून बालू मनवर, रजनी, श्वेता, लकी आणि मनीष

कार्यक्रमा शेवटी ऐकूया जीवा या चित्रपटातील हे गीत. गायक कलाकार आहे आशा भोसले आणि अमित कुमार, रचना गुलजार यांची. आवड कळवणारे श्रोते आहे गांधी चौक रोपड येथून हरदेव, मिका बलविंदर जयतेक आणि मिका बेरक. जरूर वरूर महाराष्ट्र येथून बाबासाहेब वाडोदे, मीनाक्षी चर्पे. पुणेची आर्या, पंकज आणि चंद्रप्रभा वाडोदे. राजेंद्रनगर यवतमाळचे रेशमा, रोजिना अनाया, आर्या आणि निसार लोखंडवाला. अशोकनगर वसमत, हिंगोली महाराष्ट्र येथून पार्वती ठोके, सखाराम, दीपाली, राजू, रोहित आणि सोनू मोनू ठोके. सिद्धेश्वर नगर यवतमाळ येथून पंजाब रामटेके, यशोधरा ताई रामटेके, पूजा आणि श्राव्या रामटेके. भोलेनाथ कॉलनी इंदोरचे स्वाती चौधरी, प्रयाग मालती चौधरी, भाऊ मराठा, गणेशदादा, कार्तिक भाऊ मराठा, परी संजना मराठा, ललिता आणि नारायण खर्चे. आरेगाव तालुका पुसद येथून रामेश्वर बेहरे, मालुताई बेहरे, उत्तमराव जाधव, आशाताई, वामनराव, सुनंदताई बेहरे, गोदाजी अतिशराव राऊत आणि आमार अभिजित आकाश बेहरे.

आपकी पसंद या कार्यक्रमा श्रोते हो अपने आपल्या मनातील हिंदी गीतं कळू शकता. पत्ता आहे आपकी पसंद द्वारा उपनिदेशक कार्यक्रम आकाशवाणी केंद्र यवतमाळ जिल्हा यवतमाळ. तेव्हा आजचा कार्यक्रम समाप्त करण्याची मंगला माळवेला अनुमती द्या. पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. नमस्कार. हॅव अ नाईस डे. नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंत हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 12 वाजता आहेत वनिता मंडळ आणि 1 वाजेपासून विविध भारती सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहो. कार्यक्रम प्रसार

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुल.

0: अरे बाप रे, काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कोणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसांनीच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंगवरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरे. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे दोघ जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय कोथिंबिरीवरून?
1: हो
0: काही काय बोलतेस तू.
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता पडतो अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे. उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे. सिग्नल लगेच सुटला पाहिजे. आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्ट कार्ड होती. पोस्ट कार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा. आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची. नाती टिकून राहायची ग. त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिटं जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो. काय रे, रागवलास का?
1: आणि शिवाय नेटिक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होऊ लागतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाही होत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखता माझ्या लहानपणीची एक घटना आठवली. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले, अरे ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं. कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड नाही, विषय संपवून टाकला काकांनी.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता. आणि मग सोसायटीच्या ग्रुप वरती मेसेज वगैरे. आणि मग ते सल्ले नको इतके आणि चेंडू तिथेच अजून पडलेला.
1: खरंय. राग ही भावना चुकीची नाहीये, पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
0: करेक्ट.
1: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा धरलात तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला, मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
0: हो, आणि नंतर असंही म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
1: हेतू कधीच नसतो, पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल.
0: कुठली गोष्ट?
1: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं.
0: बरं.
1: त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरमरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले. पण काहीतरी दुसरं काम आलं, त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्या.

0: आपल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
1: आठवली आठवली ही गोष्ट. परवाच जागतिक लोकसंख्या दिन झाला ना, लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले,
0: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
1: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बर का. तो ओरडत नाही, तो बोलतो, योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
0: वा खरच. अरे बेल वाजली, आता कोण आला असेल? दार उघडतोस का रोहित?
1: अग तूच उघड ना सुखदा, मला कंटाळा आहे.
0: मुलखाचा आळशी आहे. आले आले. ये
2: हॅलो. अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
1: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
2: म्हणजे?
0: अग आज की नाही रागावर चर्चा चालली.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले. तर कालच ऑफिस मध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
1: काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
0: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही नाही, अजिबात नाही. माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं. आणि थेट मारामारीवर आलं. आणि आवाज असा जणू दोन देशांचं युद्ध सुरू आहे.
1: बापरे. मग
2: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती. पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
0: हेच ना, अहंकार आणि राग ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
1: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
2: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेन.
0: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
1: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
2: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
0: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
1: काय ग?
0: ते म्हणतात राग आला की समज वाढवावी, आवाज नाही.
1: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
2: आणि आमचे आजोबा म्हणायचे, तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर दोन पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
0: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणुसकी, प्रेम, करुणा, सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या
1: आहेत. तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जपतो. नात्यांना मात्र उरखडे पडले तरी चालतात. काय गंमत आहे ना.
2: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
1: मग विषयच तसा आहे ना. पण एक कबुली देतो हा. काय आहे की मला सुद्धा कधी कधी कधी कधी राग आवरत नाही.
0: कधी कधी म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबनगरीचे अवतार असतातच आसपास.
1: हो हो खरंय. पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
2: कारण अति घाई संकटात नाही.
0: काही प्रश्न की नाही सोडून द्यायचे असतात.
1: हो, आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची पण संध्याकाळी चल चहा घे, जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळं एका क्षणात.
0: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोलाचाली झाली. दोन दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला.
1: बापरे.
0: आणि त्याच समोरच्या काकू जेवणाचं ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना. तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली
1: आहे. खरंच काय सुंदर विचार आहे ग. भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली आहे. क्या बात है.
0: अगदी बरोबर. ते गाणं नाही का, हीच

0: किती सुंदर आहे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते. कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात. आणि शब्दांना चेहरा नसला कि ते जास्त धारदार होतात.
1: खरच माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय, शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
2: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मीच डिलीट करून टाकते.
1: ओ क्या बात आहे, म्हणजे मोबाईलने नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
0: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते. ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट,
1: हे पण त्यात सुद्धा गंमत असते ग. काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
2: कधी कधी की नाही लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
1: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता? मी म्हटलं लाल. तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता? त्यावर मी काही बोललोच नाही. त्यावर तो म्हणाला, काका सोपं आहे, इंद्रधनुष्य.
0: अरे वा, काय गोड विचार आहे.
2: खरंच आहे, म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
1: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
0: आणि क्षमा मागायलाही आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल?
2: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
1: आपण आज जरा तात्विक बोलतोय का? काहीतरी गोड खायला पाहिजे म्हणजे मग जरा
2: काय संबंध आहे का? म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
1: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही. आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटणावर 10 वेळा बोट पडतात.
0: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल, एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
1: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणूस की टिकवणं आपल्याच हातात आहे.
2: काल लोकल मध्ये एक छान प्रसंग पाहिला. एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते. आणि तेवढ्यात एक 9वी 10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला, आजी इथे बसा.
0: वा, त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
1: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
2: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
0: वा वा मस्त.
1: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
2: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
1: क्या बात है. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
2: कसला रे?
1: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.
2: बर,
1: म्हणजे असा रांगेत आणि रांगेमध्ये थोडासा संयम ठेवायचा, वाहतुकीमध्ये हॉर्न कमी वाजवायचा आणि घरच्यांशी बोलताना मोबाईल कडे नाही, त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचं शर्वरी.
0: हा संकल्प फक्त एका दिवसाचा नको, सवयीचा हवा.
2: कारण कोणताही समाज हा लोकसंख्येनं प्रगल्भ होत नाही तर माणुसकीने होतो.
1: करेक्ट. आणि राग कमी झाला की घर कसं मोठं वाटतं नाही का? दिवसभर कितीही धावपळ झाली तरी दिवसाचा शेवट कसा गोड, म्हणजे चहानी निदान व्हायला हवा.
0: आणि गप्पांनी हल्ली एक गोष्ट जाणवते, आपण एकाच घरात राहतो पण निवांत बसून बोलतच नाही.
2: अगदी, प्रत्येकाच्या हाती मोबाईल, एकाच खोलीत 4 माणसं पण 4 वेगवेगळ्या जगामध्ये असतात.
1: गंमत बघ, पूर्वी घरामध्ये एकच फोन असायचा, सगळे मिळून बोलायचे. आता प्रत्येकाकडे फोन आहे पण बोलायलाच वेळ नाही.
0: खरंच. आणि म्हणूनच कदाचित मनातलं साचत राहतं, मग एखाद्या क्षुल्लक कारणावरून बाहेर पडतं.
2: म्हणजे रागाचं खरं कारण ते कारण नसतंच.
1: अगदी. राग हा बरेचदा थकव्याचा असतो, तणावाचा असतो किंवा न बोललेल्या शब्दांचाही असतो.
0: म्हणूनच मानसशास्त्रज्ञही सांगतात, राग व्यक्त करण्यापूर्वी त्या मागची भावना ओळखा. कदाचित तुम्हाला राग

0: तुम्ही फक्त थकलेले असू शकता.
1: खरंच किती मोठा अर्थ आहे यामध्ये.
0: म्हणूनच बहुतेक हसणारे लोक जास्त जगतात असं म्हणतात.
1: त्याचं कारण माहितीये का तुला?
0: काय?
1: हसताना चेहऱ्याचे कमी स्नायू वापरावे लागतात आणि रागावताना जास्त.
2: म्हणजे हसणं स्वस्त तरीही आरोग्यदायी, राग महाग आणि तब्येतीसाठी वाईट.
1: हो, आणि आजकाल महागाई एवढी आहे की राग परवडतच नाही.
0: चला, कोणी हॉर्न वाजवला तर शिवी द्यायची नाही. रोहित दादा, ऐकतोयस ना?
1: ऐकतोय. आणि घरातल्या माणसांनी चूक केली तर आधी समजून घ्यायचं, आणि राग आला तर उत्तर देण्याआधी एक ग्लास पाणी प्यायचं.
2: यात आणखी एक गोष्ट जोडते, कुणाचं तरी मनापासून कौतुक करायचं.
1: अगं, एकदा काय 10 वेळा करीन.
0: आणि घरात रोज 10 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून एकमेकांशी बोलायचं.
1: अरे बापरे, ठीक आहे ठीक आहे. कारण घरामध्ये संवाद असेल तर समाजात वाद कमी होतील ना. घरात संयम असेल तर रस्त्यावर राग कमी होईल. आणि घरात आपुलकी असेल तर जगणं थोडं अधिक सुंदर होईल, नाही का?
2: वा वा वा, किती छान सांगितलंस. चला आता तुला आणखी एक पक्कड चहा देते.
1: म्हणूनच तर मी हे सगळं म्हटलं. मज्जा येणार. आण लवकर.
0: खरंच आपण जग बदलू शकत नाही, पण आपला स्वभाव बदलू शकतो. आणि प्रत्येक बदल आपल्यापासूनच सुरू होतो.
1: आणि म्हणून आजपासून राग कमी, चहा जास्त.
2: चहा सुद्धा प्रमाणातच मिळेल बरं.
1: बरं बरं, ठीक आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेयो नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टरप्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केलं आहे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिरं आयोजित करतात. होमिओपॅथीविषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला आणि भाग दुसरा असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यापैकी अनलॉकिंग द बोगर सिनॉप्टिक की भाग पहिला या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली एक तरुण डॉक्टर आपल्यासोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे 2 भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर, आणि पॅथी म्हणजे पॅथॉस म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिम्पटम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत ते असं औषध आहे की त्या सिम्पटमच्या सिमिलर सिम्पटम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बरं.
1: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे. आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला, म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची, आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंट.
0: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
1: 1810 जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्युट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला. तिकडे होमिओपॅथीचं कॉलेजसुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
0: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये, तर मला वाटतं त्याचा गुण आणि याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
1: होय, अगदी. होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली आहे. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही. दुसरं म्हणजे परवडणारे औषध आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते. आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
0: बर. या उपचारांचा पाया काय, म्हणजे तुम्ही म्हणाला तसं लक्षण मुख्यतः?
1: होय, आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जी घेतो ना ते हे बघतो की यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात, आणि त्याप्रमाणे कॉज टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज IBS झाला, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, तर ह्याच्यामध्ये इंटेस्टाईनचे म्हणजे बॉवेलचे सिम्टम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं,
0: वेगवेगळे कॉम्बिनेशन किंवा
1: दोन्ही. पण ह्यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँग्झायटी बरीच असते. आता ती अँग्झायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते, तर आम्ही ती अँग्झायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर कॉन्स म्हणजे कॉज आणि इफेक्ट. सो कॉज इज अँग्झायटी बेसिकली जे माइंडमध्ये काम करतं, आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिम्पटम प्रॉमिनंट आहे. सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे तर आम्ही असं औषध शोधतो जिकडे अँग्झायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे. म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या, ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झाला आहे ते इमोशन आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलंय ते मेन सिम्पटम, आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतो. म्हणजे जेव्हा अँग्झायटीज कमी होते तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव्ह होणार आहेत तेही कमी होतात.
0: अच्छा. पण म्हणजे रुग्णाचा इतिहास त्याची माहिती समजून घेणं हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
1: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो कारण 2 पेशंट आले, 3 पेशंटला IBS

0: प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं, कारण प्रत्येकाचं जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे आणि त्यांचे सिम्पटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशनसुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं, ॲसिडिटीचे सिम्पटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही आय बी एस लेबल केलं किंवा डायग्नोज केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिम्पटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतलं, अगदी संधिवाताचे 5 पेशंट घेतले आणि यांचे सिम्पटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे, म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला, फक्त संधिवाताचे जरी सिम्पटम घेतले तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अॅग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाइमला सर्वात जास्ती जॉईंट पेन असतं, म्हणजे काही ना सकाळी उठलं असतं खूप, काही ना रात्री झोपताना असतं, अगदी आजाराच्या सुरुवातीलाच. तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिम्पटम आहेत. डायग्नोसिस सगळ्यांचं सेम आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस, पण त्यांची बॉडी हे सिम्पटम स्वतःचे प्रोड्यूस करते. व्हेरी व्हेरी स्पेसिफिक, आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिम्पटम. काही ना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्ट,
1: बर,
0: काही ना आधी खालचे जॉईंट मग सगळे वरचे, म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं. काही ना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो, फक्त रात्री 3 ते 5 अॅग्रेव्हेशन असतं, म्हणजे तेव्हा एवढं जॉईंट पेन होतं की ते उठत जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता ह्याच्या केसमध्ये हे तर आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काही ना प्रोलॉंग्ड, म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे व्हेरी करतं. काही ना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतो. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असा कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधीही दिसत नव्हता, त्याची कुठलीही सिम्पटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन्स म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमेटॉइडचंच उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं, आता सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणीही पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहेत किंवा औषधं वाढतायत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राईब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिम्पटम असतात. तर औषध होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर पहिले हे सिम्पटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिम्पटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा, किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, हळूहळू पेन किलर कमी होतात.
1: अच्छा,
0: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगलं वाटतोय, मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिम्पटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात.
1: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
0: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज आणि इफेक्ट, माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो. किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो, टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
1: बरोबर. आणि पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत नाही.
0: कसं सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नाही का, पेशंटला त्रास होतो.
1: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली तरी, त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
0: कसं आहे, ते आमच्याकडे जे सिम्पटम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीचे औषधं आहेत. जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे कसं अगदी अलगच जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
1: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण म्हणतो की दीर्घकाळ एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
0: सर्दी खोकल्याची पहिली तर हिस्ट्री शॉर्ट असते. दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत, कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटना सायनोसायटिस, म्हणजे इथं डायग्नोसिस वेगळं, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस, दोन वेगळी औषधं.
1: ह्याच्यामध्ये
0: आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं. पण तुम्ही जर पेशंटची नीट बोललात तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागली, नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक

0: झालं नंतर फीवर की मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते, हातपाय सुद्धा दुखत आहेत. म्हणजे जनरल सिमटम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात. काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिमटम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याची तहान खूप कमी झाली, मी पाणीच नाही प्यायले 2 दिवस. किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावं असं वाटतंय. किंवा काहींना झोप जाते फीवरमध्ये. असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस, म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिमटम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे. कारण ते त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिमटम्स आहेत. आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काहींना गरम पाण्याने खूप चांगलं रिलीफ होतो. हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला. आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीये त्याच आजारामध्ये. तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो मग आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो.
1: प्रतिकारक शक्ती वाढवणं रुग्णाची हे महत्त्वाचं असतं.
0: कारण हे जे सिमटम आहे हे त्यांचे स्वतःचे सिमटम आहेत. स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कसे फाईट करून जे सिमटम येत आहेत ते आहेत.
1: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच, अगदी साधा आपण म्हणू काय सर्दी ताप असतरे किंवा सर्दी खोकलाचे, तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतं.
0: कारण बघा, आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज तो पांढरा असतो. थोडे दिवसांनंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता कुठल्या स्टेजला येतात यांनी औषध बदलतं.
1: बरोबर. तुम्ही मग आजपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
0: बघा, निदान जेव्हा आपण म्हणतो ना ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे. मग ह्याला होमिओपॅथी, ॲलोपॅथी, आयुर्वेदमध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच. म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपला की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्मायकोलॉजी पण म्हणतो, ते ॲलोपॅथीचं, आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळे. त्यामुळे डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं ॲनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची आणि हे डायग्नोसिस असं. आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
1: म्हणजे तुम्ही सुद्धा तपासण्या करायला सांगता पॅथॉलॉजिकल.
0: होय, पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठे मोठे फाईल घेऊन येतात
1: ऑलरेडी. त्यामुळे ऑलरेडी करून आलेले
0: 80% वेळेला असंच होतं.
1: होमिओपॅथीचे औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक. तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा अगदी सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का? म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
0: अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिले आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिमटम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो. म्हणून ते अवॉइड करावं कारण दिसत असले छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
1: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं? म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात आणि
0: त्या बायोकेमिकच्या असतात, 12 अक्षर असतात त्या. आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर, म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात, उसाच्या रसापासून. आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची, ती बकरीचं दूध म्हणजे त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल डिस्पेन्सिंगसाठी. जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेसमधनं किंवा इतर मिनरल्समधनं बनतात. अशा बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेसमधनं बनवतो आम्ही औषधं.
1: म्हणजे त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी,
0: अगदी वेगळी. त्यामुळे सगळ्यात दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात. पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात. अगदी 10,000 पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
1: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
0: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी की आम्ही कधीच रेकमेंड करत नाही कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला एक 1.25 तास लागतो पेशंट बरोबर की यांना किती डोस किती रेपिटेशन मध्ये दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठूनही घेऊ शकता.
1: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये.
0: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिमटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशनमुळे.
1: बरोबर. काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का? आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
0: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत. अगदी मदर टिंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून पोटेन्टाईज करतात. त्याच्यानंतरच 200 बनते, 1,000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1,000 पोटेन्सी 200 देतो ना तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात. सपोज 3 गोळ्या 3 वेळेला दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचं आहे अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व होतात. त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसातून 3 घ्या.
1: अच्छा,
0: अशा केसेसमध्ये लागतं.
1: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं.

0: हे कितपत योग्य ठरतं?
1: हे ॲक्च्युली अयोग्यच आहे, कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे. ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी आहे. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस. आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही, आपल्याकडे इनिशियली आलंय, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झालंय, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
0: अच्छा.
1: फॉर एक्झाम्पल आता रुमटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
0: अच्छा.
1: किंवा दुसरा कुठलाही की तुम्हाला
0: त्वचेवरती
1: किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला खोकला तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो, आता आपण कशा पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाहीत, एकाच बॉडीमध्ये हे काम करतात. तर जेव्हा आता संधिवात होतो, बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाले ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे, मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही, कारण ह्याने इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाही आहे जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की एक छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बऱ्याच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात. म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतं. आणि मग मी त्यांना सांगतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायचं तर करू शकता, फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
0: बरं झालेलं
1: आहे, ही पावती आहे खरं तर.
0: अच्छा.
1: की आता खरंच बरं होत
0: आहे त्याची.
1: होय.
0: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
1: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषधं आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, ॲलर्जी आपण ज्याला पित्त उठतं म्हणतो त्यासाठी सुंदर औषधं आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंटचा आणि लवकर येतो
0: त्याच्यामध्ये
1: स्लो. हा. संधिवात म्हणा, अजून बरेच एक कधी युरिक ॲसिड ज्यांना हाय असतं ते किंवा स्पॉन्डलायटिस वेगळे HLA-B27 वगैरे हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात, पण याचे सिमटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं आहे ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह कारण ती जीन इज पॉझिटिव्ह, पण सिमटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि ॲग्रिवेशन्स पुढे होत नाहीत, त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेममध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्समध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉईड प्रॉब्लेम्समध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे सिमटम्स येतात ना की बाबा कधी खूप जास्त ब्लीडिंग होतं, त्यांना अँग्झायटी इश्यूज सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बरेच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रानाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना, अशा केसेसमध्ये अँग्झायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
0: डिप्रेशन
1: आणि कॉन्फिडन्स लॉस हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, अँग्झायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतं.
0: अच्छा. पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे, मानसिक आजार?
1: हो. आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलंय आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्या आहेत आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे 20 ते 30 मध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत. आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ॲडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय, व्यसन, आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आता. कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर, कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
0: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा अशी काही समस्या,
1: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20 ते 30 मध्ये आलेलं आहे आणि ह्याचं बऱ्याचशांचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
0: पण मग ह्या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
1: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे त्रास आहेत पण मला ह्या ह्या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट

0: त्या 5 सिगरेट दिवसाच्या होत्या. आता ही यंग बाई आहे, हा किती 30 वर्षाच्या, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही. आणि ह्याच्यामुळे मला माझ्या ऑफिसमध्ये काम करता येत नाही, 2 जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आल्या जेव्हा यांचा जॉब सुद्धा जायची वेळ आली. म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन, की नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाहीये. तर आम्ही पहिलं काय विचारतो की 5वी सिगरेट 4 घ्या तुम्ही, 5th नाही घेतली तर काय सिम्पटम येतात. मग ते सांगतात की बाबा उलटीसारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात. अशा वेळा ते सिम्पटम नोट डाऊन करतो आणि सांगतो की 4थ्यानंतर जेव्हा हे सिम्पटम येतील तेव्हा हे औषध घ्या, पण 5वी घेऊ नका. असं करत करत आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर एंडॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेसन आहे, आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये, की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो. आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात ह्याच्यामुळे.
1: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच नाही, मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुरू.
0: होय होय, आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. मी ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आहे आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. आता याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाही तर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपल्या समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली आहे, डॉक्टर्स आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी 5वी 6वी 7वीमध्ये या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसन का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं याच्यामध्ये आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील, आता एक वेळ मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार. त्यामुळे आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच. जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पाळी, हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य आहे, हे सगळं डिस्टर्ब होतं.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठीही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य जरा चिंता
0: धोक्यात.
1: पण मग याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं, व्यायाम, योगासनं यांचीही मदत होते. तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या ॲलोपॅथीमध्ये सुद्धा, की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो. कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एक व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकता तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईलबद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे, ह्याचा मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज आणि त्याच्यामुळे 100 आजार, म्हणजे अगदी आपण PCOD म्हटलं तरी ह्याचा बरेच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी, म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्ती त्यांचे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा. आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, PCOD त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार आणि व्यायाम.
1: शैलीतले बदल हे फार महत्त्वाचे आहे,
0: अत्यंत. आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर, डायबिटीज हे जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिसमध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतोय आणि खूपच वाढलं.
1: प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकारशक्तीवर काम करून प्रतिकारशक्ती चांगली करतं आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकारशक्तीला तसं स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो. तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला

0: तो जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातले मोठा स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सिलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्त्वाचा ठरतो का?
0: येस, आम्ही पेशंटशी बोलतो. इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना, आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की बघ ह्या इन्सिडेंट पण सुरू झाला, तेव्हा त्यांना कळतं अरे ह्या नंतर आपलं स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळूहळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ आम्ही जे एक संवाद असतो त्याच्यानंतर बदलतो आणि मग ते समोर येऊन सांगतात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता आम्ही ठरवलं की असं नाही करायचं आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो की बाबा हे तुम्ही करू नका आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं जीवनशैलीबद्दल आणि आहार. कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्हीही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि ते जे लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मगाशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते त्याबद्दल सांगा ना.
0: औषध आमचं आहे ना ज्या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभेखाली ठेवायला सांगतो कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतं त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही हे आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये त्याचा वास बराच काळ राहतो तोही आम्हाला चालत नाही म्हणून आम्ही रिकाम्या पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही असं चालतं किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोट आहे. कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पिलीत त्याचा इफेक्ट कमी होणार
1: अच्छा
0: बॉडीवरचा. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापूराचे आपण कुठलीही दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे तर आमचा औषधाचा इफेक्ट कमी होतो कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं हो म्हणून या काही गोष्टी
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषतः केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं त्याविषयी
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात त्यांची ट्रीटमेंट सुरू असते त्यांना केमोथेरपीचे सपोज एक सायकल सांगितले तर 12 सायकल म्हणू आपण तर तिसऱ्या चौथ्या सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे केमोथेरपीची पण मला जमत नाहीये कारण वॉमिटिंग खूप होते झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिमटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिमटम सेटल करतो त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात त्यांना जी पाहिजे.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं.
0: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा आपण जर कर्करोगाचं उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेसमध्ये येतात कधी फर्स्ट स्टेज असतं सेकंड स्टेज थर्ड स्टेजमध्ये आजार पसरलेला असतो किंवा पेशंटचं एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला माझ्याकडे एक लेडी आलेल्या त्यांचं वय 80 वर होतं त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोज झाला होता. आता पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं त्यांना पोटात खूप दुखत होतं सगळ्या टेस्ट केलेल्या त्या ऑन्कोलॉजिस्टकडेच गेल्या होत्या त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका ॲलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना कारण साईड इफेक्ट जास्ती येतील आणि एवढा पसरलाय की आत्ता आपण जास्ती काही करू शकत नाही तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती तर ते म्हणाले तुम्ही काय करू शकता का म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर जे सिमटम्स होते की बाबा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही थोडं पण जेवण जायचं नाही अशा काही सिमटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची
0: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नव्हतं. अशा वेळेला ते असं बाबा होमिओपॅथीमध्ये काय आहे का तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिन्या होता त्या त्यांना पेन फार कमी होतं जेवणही सुधारले होतं शेवटचे 3-4 दिवस नाही जेवल्या त्या ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस आहे
1: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे

0: नक्की होऊ शकते.
1: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणाल ते आता हे ऍक्च्युली मान्यावर आहे की माझ्याकडे एक महिला आहेत होत्या, त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्यांमध्ये बघतोय आपण. आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटली तरी आता 48 वय आहे त्यांचं, त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता. दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहिती आहे फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतलं की ऑलरेडी सुरू झालं नाही आहे ना, त्याच्यानंतर औषध दिलं त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय एन्श्युअर की आता हे सिम्प्टम येत नाही आहे. त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाही आहे. ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीच आहे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आले, आणि तो जे सिम्प्टम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली, ते सिम्प्टमही आता येत नाही आहेत. किंवा पेन यायचा, किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर, आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्याला समजते ही परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो. तर अशा वेळेला हे सिम्प्टम कमी करून दिलेत आपण. तर जर काय सुरू होत असेल, कसं आहे पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही, स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं. पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठली डिस्पोजिशन आहे, तर आपण ते करू शकतो.
0: अच्छा,
1: पण आता हे पिढ्याने पिढ्या मला माहिती म्हणून मी यांच्यात करू शकले.
0: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
1: नाहीच देत आहेत. खरं
0: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील आम्हाला.
1: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत. होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेसचं. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो,
0: अर्धशिशी
1: हो. आणि होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी याच्यामध्ये बरेच फाटेफुटतात. तुम्ही जेव्हा ट्रिगरबद्दल बोलता तेव्हा, म्हणजे काही ना फक्त ॲसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतं, की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप, किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे, डेडलाईन्स आहेत, त्याच्यानंतर अर्धशिशी, काहींना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो. असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो, आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते, आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जे म्हणू शकतो ना, ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या याच्यात जमतं, तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
0: अच्छा, तुमच्या ह्या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे, आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर, आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी, या ठिकाणचा अनुभव कसा असतो? गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
1: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये काम केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो, किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. मग मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे पहिलं आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, मग डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो, इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांच्या केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण तसं, तर ते हील करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं. त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
0: अच्छा,
1: लहान मुलांसाठी
0: काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
1: मी आतापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकलमध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची 2 पुस्तकं आहेत, ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवलंय. होमिओपॅथी स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होता की डेटा खूप जास्ती आहे आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर अशा वेळेला काय वाचावं आणि काय वाचू नये ह्याच्यामध्ये पुस्तकं चांगली चांगली वाचतच नाहीत, आणि त्याच्यामुळे ते तितके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर मी गेले 2009 सुरू केलं, 10 वर्ष मला लागली, कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून, किंवा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तकं वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे, आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी की बाबा हे सिम्प्टम पेशंटमध्ये कसे दिसतील तुम्हाला,
0: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः हे पुस्तक आहे.
1: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टरची 7-8 वर्षे प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात, पण प्रॅक्टिस एवढी वाढलेली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो, तर अशा वेळेला काय करायचं, तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये ह्याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
0: तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची, वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे, तुमचे वडील

0: रोगतज्ञ आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे वळला.
1: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला. ते म्हणाले होमिओपॅथी ही अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे, कारण इम्युनिटीवर काम होतं, तर हे घेतलंच पाहिजे. आणि म्हणतो आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा, आणि मला समजायचं नाही, पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलेलं. पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का योगायोग आमचे जे फाउंडर होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन, ते सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टर्स आहेत.
0: बरं,
1: हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे. नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
0: बरोबर. डॉक्टर वैशाली भिडे आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास, त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं, हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते. धन्यवाद.
1: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता.
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: मंडळी, काव्यवचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आपण ऐकत असतो. त्यांनी त्यांच्या भावविश्वात रंगवलेले जे काही विषय असतात, जे काही विचार असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आपणही त्यांच्या भावविश्वात रममाण होत असतो. तेव्हा अशा सुंदर कविता सादर करायला आणि आपल्यासोबत गप्पा मारायला आज आपली मैत्रीण तन्वी गुंडे आली आहे. वेलकम टू अवर शो तन्वी. तन्वी, मी आता जसं म्हणाले की कवी जे असतात त्यांना त्यांच्या भावविश्वात रमायला फार आवडतं आणि असं नसतं की ते फक्त त्यांचं भावविश्व असतं. बऱ्याचदा त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता असतात त्या सगळ्यांना रिलेट होतात, कारण प्रत्येक जण त्या फेजमधनं जात असतो आणि प्रत्येकाला ते कुठे ना कुठेतरी रिलेट होत असतं. फक्त कवी मनाचा माणूस हा ते कागदावर उतरवतो. तर मग जेव्हा आपण कविता म्हणतो तेव्हा कवितेवर एखादी कविता तू लिहिली आहेस का?
1: हो, मी कवितेवर कविता लिहिली आहे. खरं तर कवितेला जेव्हा विषय मिळत नाही तेव्हा

0: ज्या भावना येतात त्या भावनांशी संबंधित ही कविता आहे. मी तुमच्या समोर सादर करते.
1: नक्कीच.
0: माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी विषय शोधतेय कवितेला. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. प्रियकराच्या देहाची वळणं आणि त्याच्या प्रीतीचा रंगही उतरत गेला कवितेत. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. डोळे लख जागे ठेवत आता मी नवा विषय शोधते कवितेला. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. विषय सापडत जातात प्रेमभंगाचे, वासनेचे, क्रूरतेचे, गेला बाजार अर्थकारणाचे आणि राजकारणाचे देखील. त्या बातम्यांमुळेच आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. त्या बातम्यांमुळे आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. अगदी पेपरात वाचलेल्या बातमीतल्या व्यक्तीच्या हत्येसारखीच निर्घृण निश्चित पडलेल्या देहातून बाहेर येऊन फिरत राहतो माझा आत्मा. भटकत राहतो पुन्हा पुन्हा कवितेच्या विषयाभोवती. अजूनही मी शोधतेच आहे माझ्या कवितेला विषय.
1: वा वा वा तन्वी, इतकं सुंदर तू लिहिलंयस की जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात.
0: हो,
1: ह्या सुरेख कवितेने तर आपली सुरुवात झालीच आहे. कविता नेमके कधीपासून तुला असं वाटलं की कविता कराव्यात किंवा कविता करायला आवडत आहेत हे असं कधी जाणवलं?
0: जेव्हा कोविड होता आणि सगळं जग थांबलेलं होतं तेव्हा नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं. आणि मग खूप निराशा होती आणि बरेच मग छंद जोपासले जात होते. मग तेव्हा चित्र काढणं असेल किंवा पुस्तकं वाचणं असेल. मग तेव्हा असं जाणवलं की आपल्याला जे काही निराशेतून जे काही आपल्याला उमटतंय ते सगळं कागदावरती उमटवता येत आहे. म्हणून बऱ्याचशा कविता या निराशावादातूनच सुरू झालेल्या आहेत.
1: ओ अच्छा,
0: तर अशी ही कवितेची सुरुवात झाली.
1: वा वा वा मस्त. मग आता आपल्या श्रोत्यांना काय ऐकवशील?
0: एक अशी कविता आहे की मी एकटी असताना जर पाऊस पडला असेल तर माझ्या आयुष्यात कशी बहार येते. म्हणजे तेच पुन्हा की निराशावादेतून आशावादाकडे जाणारी ही कविता आहे. ती एक कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्ग सोहळा. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणास लपवावे. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणास लपवावे, त्याच वेळी दाट धुक्याने उन्हाच्या तिरिपेस झाकावे. एकली मी गात असता मल्हार आळवावा. एकली मी गात असता मल्हार आळवावा, धून त्याची ऐकताच मेघालाही पाझर फुटावा. नयनांतुनी त्याच्या मग जलरत्ने ओघळावी. नयनांतुनी त्याच्या जलरत्ने ओघळावी, लेवुनी अंगावर तयांसी काया न्हावून जावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, शुष्क माझ्या मनाची नवी पालवी मोहरावी.
1: वा वा.
0: चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी. चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, त्या शब्द सुमनांची गीतमाला मी गुंफावी. दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा. दाद देण्या गीतमालेस मेघ गडगडाटी हसावा, प्रशंसा करण्या सप्तरंगी इंद्रधनु अवतरावा. रम्य हा निसर्ग सोहळा थाटात संपन्न व्हावा, आणि कौतुक तृष्णा भागवून चातकाचा देह शांत व्हावा.
1: वा वा वा सुरेख, किती सुंदर लिहिलंय सगळं. खरंच म्हणजे तू जे मगाशी म्हणालीस की पावसाळ्यात जर एकटं माणूस असेल तर काय फील होऊ शकतं, तर ते खरंच हे असंच फील होऊ शकतं. आता जेव्हा आपण निसर्ग कविता म्हणतो तेव्हा निसर्ग कवी म्हटल्यानंतर नाधो महानोरच आपल्या डोळ्यासमोर पहिले येतात आणि त्यांच्या निसर्ग कविता आहेत त्या म्हणजे अवर्णनीय आणि अत्यंत सुंदर अशा आहेत.

0: तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: मला संदीप खरे फार आवडतात.
0: वा.
1: आणि वैभव जोशी हे आवडतात. त्यांच्या बऱ्याचशा कविता वाचलेल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमांना भेटी दिलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून शिकून शिकून आता आता ते कविता लिहायला लागलंय.
0: वा वा वा, मस्तच. निसर्ग कवितेनंतर आता कोणती कविता ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: आता एक अशी कविता सादर करते की जी देहविक्री करणाऱ्या एका महिलेवर आधारित आहे, तिच्या जीवनावर आधारित आहे. कवितेचं शीर्षक आहे खेळ जीवनाचा. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो, नजरेआड होतो आणि तेव्हाच चंद्र खेळाच्या आखाड्यात उतरतो. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात

0: अडचणींवर कळण्यामात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात, एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात, निरखते ती स्वतःला दर्पणात. शेवटी हे एकच तर शस्त्र असतं, परिस्थितीशी करायला दोन हात. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. लांडग्यांप्रमाणे वखवकलेल्या नजरांना चुकवू पाहू लागते ती. पण आपलं बाईपण याचसाठी, हे जाणून ती शांत राहते. पण आपलं बाईपण याचसाठी, हे जाणून ती शांत राहते. वासनेने बरबटलेल्या देहांची भूक ती शमवू पाहते. आता मात्र चंद्र थकतो. आता मात्र चंद्र थकतो, टाइम प्लीज म्हणून निघून जातो. सूर्य आखाड्यात उतरू लागतो, पुन्हा खेळण्यास सज्ज होतो. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. आणि उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आईपण. उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आईपण.
1: अक्षरशः अंगावर गाठा उभा राहिला. इतकं खरंच सुंदर आहे. इतकं सुरेख कसं काय लिहू शकतेस? देह विक्री करणाऱ्या त्या स्त्रियांच्या आयुष्याचं जे दुःख आहे ते इतक्या समर्पक शब्दात तू मांडलंयस की त्यांचं अख्खं आयुष्य कसं आहे, त्यांची अख्खी जीवनगाथा तू तुझ्या कवितेत मांडलीस. इतकं सुंदर मांडलंय सगळं, खरंच फार फार सुंदर.
0: या सगळ्याबाबत मला एक सांगता येईल की नामदेव ढसाळ असतील किंवा मल्लिका अमरशेख, हे सगळेजण ह्या कवितेमागची प्रेरणा आहेत.
1: वा वा तन्वी, कवी म्हटलं की प्रेम कविता ही आलीच. आणि असा कुठलाच कवी नसेल की ज्यांनी प्रेम कविता कधीच केलेली नसेल. तर मग आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतच आहोत. तर कार्यक्रमाचा शेवट एखाद्या प्रेम कवितेने झाला तर मला आणि श्रोत्यांना आवडेल.
0: हो नक्कीच. प्रेम म्हटलं की प्रेमाची दोन प्रतीकं येतातच आपल्या डोळ्यासमोर, ते म्हणजे राधा आणि कृष्ण. पण ह्याच्यासोबत आणखी एक असतो, तो म्हणजे अनय. तो मला पहिल्यांदा भेटला अरुणा ढेरेंच्या कवितेतून. तर त्यांची कृष्ण आणि अनय ही जी कविता आहे, दोन कविता आहेत त्या, तर त्या दोन्ही कवितांचा इतका माझ्यावर प्रभाव होता की त्या दोन्ही कवितांना एकत्र करून मी एक कविता केली आहे जिचं नाव आहे ती एक प्रेयसी. खरं तर ते त्यांच्या प्रभावातून आलेले आहे.
1: बरं,
0: ती कविता सादर करते.
1: नक्कीच.
0: लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. ऐकली होती तिने धुंद मधुर धुन तुझ्या मुरलीची.
1: वा.
0: घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. गवसलास तेव्हा तव देखणा आकृती बंध तिच्या नयनी विसावला. भाळून गेली बावरून गेली तुझ्याच मुळे मोहना ती मोहून गेली. भाळून गेली बावरून गेली तुझ्याच मुळे मोहना ती मोहून गेली. तिच्या मनातल्या तुझ्या अस्तित्वाची होतीच तुलाही कुणकुण लागलेली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली. मात्र तुझ्यात रमणारी ती केवळ त्या एकाच निळ्यात न्हाली. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले. तृप्त होऊन तव स्पर्शाने घेत होती उंच सुखद हिंदोळे.
1: वा वा.
0: झुलवत राहिलास तूही तिला. झुलवत राहिलास तूही तिला देऊन आश्वासनांचे झोके. ठेवून विश्वास तव शब्दांवरी बांधिले तिनेही स्वप्नांचे इमले. 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. 16,000 गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ. तुझ्या आशेने ती मात्र तळमळली रातनरात. पण तुला काय त्याचं, तशी ती तुझी कोण होती. ती तर निळी हळद ल्यालेली केवळ नाम मात्र प्रेयसी. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या. राधेश्याम म्हणून मिरवतो.

0: मनाविरुद्ध तिच्या? गोंधळून गेली, भांबावून गेली, तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली. गोंधळून गेली, भांबावून गेली, तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली. उतरवण्या तिची निळी हळद, येत असेल का रे अनय कुणी? उतरवण्या तिची निळी हळद, येत असेल का रे अनय कुणी?
1: वा सुंदर, म्हणजे हे जे तू काही सांगड घातलीस ना शब्दांची, ती अशक्य सुंदर आहे, अशक्य सुंदर. आणि कार्यक्रमाचा शेवट जर इतक्या सुरेख कवितेने होत असेल तर आणखी काय हवं.
0: धन्यवाद
1: तन्वी, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच मनापासून आभार. मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

श्रोते हो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत

0: जन्य रोग जसं लठ्ठपणा, मानसिक आजार, मधुमेह हे बालपणापासूनच बालकांना ग्रासत असून त्यांच्या शीघ्र निदान आणि उपचारासाठी या कार्यशाळेमध्ये प्रसार माध्यमांना माहितीपर मार्गदर्शन केलं जात आहे.
1: बेसिकली ओबेसिटी, लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी, मेंटल हेल्थ, हार्ट डिझीज, diabetes type 1 and other non-communicable diseases like sickle cell, asthma, childhood development are all very important and are increasing rapidly in India. And therefore, it is very important to have early diagnosis, continuous monitoring, and so that they don't develop into future complications and diseases.
0: युनिसेफचे क्षेत्रीय संचालक संजय सिंग यांनी सुद्धा आता रोगाचा प्रसार हा संसर्गजन्य रोगांकडून असंसर्गजन्य रोगांकडे जास्त वाढला आहे असं सांगितलं. त्यासंदर्भात प्रसार माध्यमांमध्ये देखील जनजागृती होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या कार्यशाळेत पश्चिम क्षेत्रातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पश्चिम आशियातला संघर्ष आणि हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत झालेली

0: असंसर्गजन्य रोगांकडे जास्त वाढलं आहे असं सांगितलं. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये देखील जनजागृती होणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या कार्यशाळेत पश्चिम क्षेत्रातील प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पश्चिम आशियातला संघर्ष आणि हॉर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचं मुख्य घटक ठरल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारत युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार CBSE अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाही त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील तिन्ही भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलंय. थोर तत्वचिंतक, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक गोपाळ गणेश आगरकर यांची आज जयंती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगरकर यांना वंदन करत आदरांजली वाहिली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांच्यात मंत्रालयात कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारामुळे राज्यातील श्रम शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख मनुष्यबळ निर्मितीला नवी गती मिळेल असा विश्वास फुंडकर यांनी व्यक्त केला.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला देखील आज मंजुरी मिळाली. यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगल्या उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच आपत्कालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजार आधारित वित्त पुरवठा मिळवता येईल. चित्रपट निर्माते, रील मेकर, फूड ब्लॉगर हे आपल्या आशय निर्मितीनं भारताच्या ऑरेंज अर्थव्यवस्थेला बळकटी देत असून सध्या जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढील 10 वर्षात 12-15% योगदान नेण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं IICT प्रयत्नशील आहे असं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी IICTचे कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी आज केलं. पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं स्थानिक चिटणवीस सेंटर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भातील एका कार्यशाळेचं आयोजन आज पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालय केंद्राच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली प्रसारमाध्यमांच्या संपादक आणि प्रतिनिधींसाठी करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. मुंबईमध्ये अॅनिमेशन, व्हिडिओ ग्राफिक्स, कॉमिक्स आणि गेम्स अर्थात AVCG या क्षेत्रात कौशल्य आधारित अभ्यासक्रम राबवणारं IICTचं केंद्र हे हब आणि स्पोक मॉडेलवर काम करणार असून मुख्यालय असलेल्या मुंबई केंद्रावर हे अभ्यासक्रम आता निम्न शहरी क्षेत्रीय केंद्रांवर देखील उपलब्ध होतील अशी माहिती डॉ कुलकर्णी यांनी दिली. लहानपणापासून मुलांना सर्जनशील क्षेत्राची ओळख व्हावी याकरता IICT आणि NCERT द्वारा निर्मित अभ्यासक्रम देखील राबवले जातील. देशभरात 500 महाविद्यालय आणि 15,000 शाळांपर्यंत कौशल्य बोध या कार्यक्रमाद्वारे कंटेंट क्रिएशन प्रयोगशाळा देखील बनवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
2: बजट में जो हुआ है वो हमारे को एक रिस्पॉन्सिबिलिटी नहीं दी है कि 15,000 कंटेंट क्रिएशन लैब्स हमने बनानी और वो कंटेंट क्रिएशन लैब्स जो है वो स्कूल्स में बनानी है

0: 一本《新华书》也提，我们能够把它给它买面的我说了，都好，我是怪真是个白个。
1: याप्रसंगी महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी माहिती प्रसारण मंत्रालयाच्या विविध उपक्रमांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. विदर्भाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे राज्य सरकारनं दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं नागपूरच्या व्हरायटी चौकात आज बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं. आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत राज्य सरकार आणि विदर्भातील आमदारांविरोधात निषेध व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकरी, सिंचन आणि रोजगाराच्या प्रश्नांवर ठोस निर्णय न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. असंसर्गजन्य रोग हे बालपणापासूनच झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती आवश्यक. पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांचं प्रतिपादन. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन नियम 2013 सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि पत्रसूचना कार्यालयाच्या वतीनं नागपूर इथं आयोजित भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या संदर्भात कार्यशाळेचं आयोजन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: रात में आसमान चांद सितारों
1: so, नव चैतन्य
2: श्रोते हो आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज झोन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.

0: कौशल्य विकास किती आणि का महत्त्वाचा याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात. प्रादेशिक बातमीपत्र

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान 1 वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्तता झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.
0: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 TMC पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 TMC साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये 42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत

राज्यात 334 मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75% तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळापुढे आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक ATS पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. ATS काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15-29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2,500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5-6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांग वारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.5% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात 1 दिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयानं नागपुरात केलं होतं. जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं
पुढच्या 10 वर्षात 12-15% योगदान देण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं प्रयत्न

प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी यावेळी केलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा PPP तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये

विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटना प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आधीच उशिरा आगमन आणि त्यानंतर मोठा खंड ही यंदाच्या मान्सूनची स्थिती. या स्थितीनं या वर्षीचं कृषी चक्र मोठ्या प्रमाणात बाधित झालंय. याच पार्श्वभूमीवर येत्या काळातली पर्जन्यमानाची स्थिती आणि त्या अनुषंगानं करायचं पीक नियोजन यासंबंधीच्या विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, यंदा देशभरात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल झाला होता. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाजही यापूर्वीच वर्तवला गेला होता. पण उशिरा का होईना, मान्सूनचं आगमन झाल्यावर त्यानं दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला होता. पण आता पुन्हा एकदा मान्सूननं मोठा खंड घेतलाय. एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पर्जन्यमान कमी आणि अनियमित राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. खरं तर शेतीच्या दृष्टीनं पाहिलं तर या परिस्थितीनं यंदाच्या खरीप हंगामाला काहीच चिंताजनक वळणावर आणल्याचं नाकारता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या या मोठ्या खंडामागची कारण मीमांसा आणि त्याबद्दलचा येत्या काळासाठीचा अंदाज यासंबंधी माहिती देत आहेत हवामान अभ्यासक आणि भवताल मंचचे संस्थापक अभिजित घोरपडे.
1: यावर्षी आपल्या मान्सूनवर दुष्काळाची छाया आहे. याचं कारण म्हणजे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक हा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये या वर्षी सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा अंदाज असल्यामुळं आपल्याकडं सुरुवातीला मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. ते आगमन झाल्यानंतर बराच काळ उघडीप होती, मान्सून आला पण पाऊस पडला नाही. आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता पाऊस पडेल की नाही. त्यावेळेस जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला 8 दिवसांचा खूप चांगला पाऊस झाला, त्याच्यामुळे जी जून महिन्यातली तूट होती ती बऱ्यापैकी भरून निघाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत जून महिन्यामध्ये जवळजवळ निम्माच पाऊस म्हणजे 50% तूट होती पावसाची, ती भरून निघून जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी इतका पाऊस झाला. पण हे संपूर्ण राज्याचं दिसणारं चित्र असं जरी असलं तरी सुद्धा हा जो पाऊस पडला तो मुख्यतः कोकणातले काही जिल्हे, त्याचबरोबर सह्याद्रीचे घाट माथे आणि पुणे जिल्हा आणि आसपासचा काही परिसर या ठिकाणी पडला. इतरत्र मुख्यतः मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, तिथं मात्र पाऊस पुरेसा पडला नाही, अतिशय अपुरा पोहोचतोय. त्यामुळं पाऊस हा झाला तरी सुद्धा त्याचं वितरण हे असमान होतं आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतंय की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला तर उरलेले सर्व 7 जिल्हे याच्यामध्ये पाऊस अपुरा पडलेला आहे. विदर्भातले बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. हे सगळं जे वितरण आहे याचा संबंध निश्चितच यावर्षी एल निनोची छाया असण्यावर्षी आहे. याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडं कमी पाऊस पडतो आणि दुष्काळी स्थिती असते त्यावेळेस जो पाऊस पडतो तो कमी असतो आणि त्याचबरोबर त्याचं वितरण हे असमान असतं. म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दुसरं असं की आपल्या मान्सूनवर यावर्षी दुष्काळाची छाया असण्याचं कारण जसं एल निनो आहे तसाच एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करणारे काही घटक आहेत ते जर सक्रिय असतील तर हा एल निनोचा परिणाम किंवा प्रभाव हा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मागे आपण इतिहासात अशी काही वर्ष अनुभवलेली आहेत की जेव्हा एल निनोचा परिणाम होता तरी सुद्धा पाऊस आपल्याकडे सरासरी इतका पडलाय. पण यावर्षी असं झालेलं आहे की हे जे घटक आहेत की जे एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करतात त्याच्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातला घटक. तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे तुलनेनं चांगलं असतं. पण यावर्षी हा घटक अजिबातच सक्रिय नाहीये. हा सगळा

0: विचार करता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे निश्चित. आता आपण पावसाळ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहोत, विशेषतः शेतीच्या दृष्टीने हा महत्वाचा टप्पा आहे, कारण जुलै महिन्यातला पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्वाचा असतो. आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये विशेष पाऊस पडलाच नाहीये. शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल, तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची. तो पाऊस आल्यानंतरच पुढचं नियोजन करावं लागेल. याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे दोन महिने आहेत, त्या दोन महिन्यांमध्ये नेमकं कसं चित्र असेल याच्या संदर्भात हवामान विभागाकडून जुलै महिन्याच्या अखेरीस अंदाज दिला जाईल. आणि त्याच्यानंतर आपल्याला यंदा एकूणच मान्सूनचं चित्र कसं असेल, पाऊस किती कसा असेल हे स्पष्ट होईल. पण सध्याचा जर विचार केला तर आपल्याला पाण्याच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं खूपच काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत हेच म्हणावं लागेल.
1: श्रोते हो, पावसाच्या या सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामही बाधित होणार असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत कृषी तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे.
2: कोकणामध्ये आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस असतो, पण आता आपल्याकडे कोकणामध्ये जे दिसत आहे ते उन्हाचे चटके बसायला लागलेले आहेत. अगदी गरम होते चांगलंच. आणि काल तर आमच्यापैकी एक जण म्हणाला की म्हणे हे जे वातावरण आहे, हे जे ढग आहेत, हा जो वारा आहे किंवा अमुक पक्षी जे ओरडत आहेत, ते म्हणजे आपल्याकडे भाताची कापणी करायला येते त्यावेळेची परिस्थिती आहे. म्हणजे आपली जर का कापणी असल्यासारखा वातावरण निरासेल आत्ता दिसत असेल, तर आपण तर अजून राब सुद्धा पेरले नाहीत किंवा पेरले ते कुजून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं? तर मंडळी ह्याच्यामध्ये बघा, एक सगळाभर आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस, DSR, म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड, म्हणजे त्याच्यामध्ये चिखलणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतामध्ये आता काही शिल्लक नसेल, म्हणजे राबही गेला, शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल एवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये, आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सीडेड राईस, म्हणजे परस्पर भाताचं बी लावायचं टोकणी पद्धतीने. आता ते कसं करायचं? तर आपल्याकडे पडगिलवार कंपनीचं हँड पुश सीडर मिळतं बाजारामध्ये, साधारण 7 ते 8 हजार रुपयापर्यंत ते मशीन मिळतं. ते जे मशीन आहे त्या मशीन मध्ये भात टाकायचं, भाताचं बी. पण भाताची जात कोणची निवडाल? तर भाताची जात ही कमी दिवसात तयार होणारी, म्हणजे 100 दिवसात तयार होणारी जात पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण हँडपुश सीडरनी ते बी पेरतो आणि परत ते उपटून ते लावणी करण्याचं भानगड ठेवत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते भात 10 दिवस अगोदर तयार होत, कारण भाताच्या रोपाला तो लावणीचा शॉक बसत नाही. आणि म्हणून भात 10 दिवस अगोदर तयार होतो. म्हणजे तुम्ही काय काय केलं? तर एक लवकर होणारी जात निवडलीत, लवकर होणारी जात हँडपुश सीडरच्या सहाय्याने तुम्ही ती टोकणी करायची, म्हणजे साधारण 2 ओळीमधलं अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि टोकणी करायची. आणि मंडळी असं आहे की त्या जमिनीला जेव्हा ओलसरपणा असतो, त्या ओलसरपणाच्या वेळेला त्याच्यावर ऑक्सीफ्लोअर फेन किंवा त्याला एक गोल नावाचं औषध, 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली गोल औषध टाकून ते मागील पावली चालत फवारणी करून घ्यायची, म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये तण होणार नाही पुढची महिनाभर तरी. आणि मग असं जेव्हा भाताचं पीक आपण घेऊ, त्यावेळेला त्याला एक तर लावणी करायची नाही आहे, म्हणजे पाऊस तेवढा नाही झाला तरी अगदी चालणार आहे. दुसरं काय, तर कमीत कमी पाण्यावर किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेली जेवढी ओल आहे तेवढ्या ओलीवर सुद्धा तुमचं भाताचं पीक पुढची 20-25 दिवस तग धरू शकेल. 20-25 दिवस जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा तग धरेल. तर अशा प्रकारे आपण भाताचं पीक हे तुम्ही घेऊ शकाल कमीत कमी पावसात, कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये, म्हणजे मोठा खर्च न वाढवता. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्चही खूप करतो आणि पीक पण जातं, त्यामुळे आपल्याला दुःख जास्त होतं. तर आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण वाल किंवा हुलगा ही पिकं रब्बीमध्ये जर घेतली तर ती सुद्धा आपल्याला घेता येणं शक्य होणार आहे. कसं? तर भाताची कापणी केली की भाताच्या चुडामधून जे राहिलेला खालचा चूड असतो त्याच्यामधून 5-6 दिवसांनी छोटी हिरवी पानं येतात, बाहेर येतात. मग ह्या हिरव्या पानांवर आपण ग्लायफोसेट नावाचं तणनाशक फवारायचं. ते फवारलं की त्या भाताच्या चुडाचं अंदाजे वजन हे 75 मिली असतं, पण त्याच्यामध्ये 80% पाणी असतं. पाणी म्हणजे रस असतो, अत्यंत सुपीक असा रस असतो. हा सगळा रस तो

0: तर भाताचा चूड मेल्यामुळे तो सगळा रस जमिनीमध्ये उतरतो. त्यामुळे जमिनीला नुसतं साधं पाणी नाही तर अत्यंत सुपीक पाणी त्या जमिनीला भूमातेला मिळतं आणि मग त्याच्यामुळे पुढचं पीक जे आहे फुलगा किंवा वाल किंवा हरभरा अशी पिकं ह्या आंगची ओल जी आहे त्याच्यावर तुम्हाला ते पुढचं पीक घेता येऊ शकेल असं मला वाटतं. तर म्हणजे अशी परिस्थिती इथून पुढे भरपूर आणखीन येत राहणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला SRT पुनरुज्जीवित शेती हा काय प्रकार आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तातडीने तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तुमच्या शेतापैकी थोडासा भाग त्याच्यावर SRTचा तुमचा प्रयोग करायला तुम्ही वापरून पाहायला तातडीने सुरुवात करणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, राज्यात सामान्यतः कमी पाऊस पडतो अशा मराठवाडा आणि दुष्काळाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेल्या इतर भागातली परिस्थिती थोडी गंभीर आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे.
2: आपल्याला माहिती आहे की यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे. त्यातल्या त्यात आपले जे मुख्य पीक आहेत कापूस तूर असतील सोयाबीन आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपली पेरणी लांबली होती आणि त्या अनुषंगाने आता जो उघाड दिलेला आहे पावसानं अशा परिस्थितीमध्ये आपण साधारणतः एक दोन गोष्टी करायला सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाची अगदी व्यवस्था असेल आवश्यकतेनुसार आता आपल्याला पिकांमध्ये कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल इथं सूक्ष्म सिंचन पद्धतीने आपल्याला एक पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर जे आंतरमशागतीचे काम आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या कालखंडात करून घ्यायचे आहेत. विशेष करून आपल्याला असं बघायचं की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि हे मॉइश्चर जे आहे खालचं ते कसं आपल्याला जे लागवड केलेल्या पिकांना मिळतं याच्यासाठी आपल्याला साधारणतः म्हणजे आंतरमुख मशागतीचे काम करून घ्यायचे आहेत. सिंचनाचं फार मोठं क्षेत्र जर नसेल ज्यांच्याकडे आहे सिंचन त्या शेतकरी बंधूंची द्विधा मनस्थिती असते की साधारण आभाळ दिसते पाऊस येण्याची शक्यता तर अशा प्रकारचे काही परिस्थिती नाही पाऊस येणार नाही आपल्याकडे आवश्यकतेनुसार पाण्याचा उपयोग करायचा आणि तो देखील आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने याचा वापर करून आपल्याला पिकांना तग द्यायचं. आता हीच परिस्थिती आपण जर बघितली विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपण विदर्भामध्ये जरी केलात विदर्भामध्ये देखील अशी सारखीच परिस्थिती आहे. फक्त पूर्व विदर्भामध्ये आपण तिकडे पाहिलं तर तिकडे धान पीक आहे आणि तिथे तिथे आपल्या धान पिकामध्ये आपण साधारणतः तणाचं आणि कचरा काढून टाकावा साधारण जे पेरणीनंतर जो कालावधी त्याच्यामध्ये रोपवाटिकेमध्ये हे चालतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जो सोयाबीनचा पट्टा आहे किंवा तूर असेल किंवा कापसाचा पट्टा आहे इकडला पश्चिम विदर्भामध्ये तर त्या ठिकाणी देखील आता सध्या जसं महाराष्ट्रात सांगितलं त्याप्रमाणेच आपण सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला एग्रिकल्चर ऑपरेशन जे आहेत ते करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपल्याला सिंचन द्यायचंय. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे. इथं आपण जर का विचार केला कोल्हापूर पुणे या भागामध्ये तर या भागामध्ये ज्या ठिकाणी भात आहे घाटामध्ये इथं रोपवाटिकेमध्ये जिथं आपण पाहतोय की तिथं निश्चितपणाने जे 21 ते 23 दिवसाचे जे झाले आहेत तिथं पुनर्लागवडीचे कामं सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस आल्यामुळे यावर्षी काय झालं की तिथं रहू पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे आणि आपण काय करतोय सध्या की ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन आहे तिथं रोपेचं आपण पुनर्लागवण्यासाठी आपण काम जोरात चालू आहे. आता हे काम करत असताना आपण जे हव्या जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21 ते 25 दिवसाचा निम गारव्या जातीचा 23 ते 26 आणि गारव्या जातीचा 25 ते 30 दिवसाचे जे रोप झाले याचे आपण जिथं गरजेनुसार आपण याची पुनर्लागवड करत आहोत. आता ह्याच खालोखाल आपल्याला ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2 ते 3 पाण्याची अवस्था आहे तिथे त्याला आवश्यकतेनुसार आता पाऊस नसल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टावतो आपण. तर तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभा आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, हवामानात होत असलेले बदल आणि त्या अनुषंगानं पर्जन्यमानाची स्थिती यापुढेही बदलत राहणार आहे हे गांभीर्य ओळखूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला कॅच द रेन अर्थात पावसाचा प्रत्येक थेंब प्रयत्नपूर्वक साठवण्याचं आवाहन केलंय. आता या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या आवाहनाला अनुसरून कृती करण्याची जबाबदारी पार पाडायची इतकंच. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल.

याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर, निवेदन राजश्री आकाशे.

0: Yo te voy a...
1: यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 MHz.

0: आ गया है विकसित भारत जी राम जी, जिसमें हर ग्रामीण को मिलेगी साल में 125 दिन रोजगार की गारंटी और काम वही जो ग्राम पंचायत कहे। विकसित भारत जी राम जी, गांव बढ़ेगा तभी देश बढ़ेगा। ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
1: केवायसी अपडेट चा मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा।
4: प्रसारित करीत आहो शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी।
5: किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा।
6: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना।

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकता 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया पावसाळ्यात जनावरांचे करायचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी बाबुळगाव आणि डॉक्टर आकाश राठोड, जिल्हा प्रकल्प अधिकारी विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारचं पावसाळ्यामध्ये जनावरांचं व्यवस्थापन करायचं, यामध्ये उदाहरणार्थ शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हैस आणि इतरही तत्सम जनावर यांचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायचं या संदर्भात आपल्या स्टुडिओमध्ये आपल्याशी बातचीत करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी बाबुळगाव, सोबत डॉक्टर आकाश राठोड, जिल्हा प्रकल्प अधिकारी विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यवतमाळ. चला तर बातचीत करूया त्यांच्याशी. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: सर, माझा सुरुवात हा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये आपण जनावर पाळतो तर पावसाळ्यामध्ये जनावरांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे याबद्दल
3: आपल्याला तर माहिती आहे की पावसाळ्यामध्ये जनावरांचं व्यवस्थापनचं विशेष महत्त्व का बरं आहे. कारण की यामध्ये कसं असतं, पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असतो, त्याचबरोबर जे आहे की दूषित पाणी, चिखल, नंतर अन्य जे परजीवी आहे, समजा आपण त्यांना पॅरासाइट वगैरे म्हणतो, त्याचं प्रमाण वाढतं. तर जर आपण योग्य प्रकारे जर व्यवस्थापन जर नाही केलं तर त्यामुळे काय होतं की जनावरांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढतो आणि रोगराईचा प्रादुर्भाव वाढल्या कारणाने त्यांचं जे दूध उत्पादन आहे किंवा त्यांचं जी वाढ आहे ती बरोबर होत नाही आणि त्यांचा जे आर्थिक नुकसान होतो तो शेतकऱ्याला होऊ शकतो.
2: विशेषतः विदर्भामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस हा प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतो आपल्या इकडे. तर कधी कधी पावसाळा हा जवळपास 8-8 दिवस किंवा 15-15 दिवस सतत पाऊस असतो. तर अशा वेळेस जनावर आपण ज्या ठिकाणी बांधतो तो म्हणजे गोठा. तो गोठा हा ओला चिंब होऊन जातो, त्या ठिकाणी जनावरांना बसण्यासाठी सुद्धा जागा उपलब्ध राहत नाही. तर अशा वेळेस पावसाळ्यामध्ये गोठ्याची कशा पद्धतीने आपण काळजी घेतली पाहिजे किंवा घ्यावीची पाहिजे याबद्दल झाले सर काय?
4: बघा, आपल्याला गोठा हा सुरुवातीला स्वच्छ आणि जनावरांना उबदार राहील या प्रकारे बांधून घेणे आवश्यक असते. याची काळजी पावसाळा लागल्यानंतर घेण्यापेक्षा पावसाळा लागण्याच्या आधीपासूनच आपण याची तयारी केलेली असली पाहिजे. आपल्या गोठ्याच्या आतमध्ये पाणी येणार नाही. जर वरतून काही छिद्र पडलेले असतील गोठ्याचे, जे काही छप्पर आपण बनवलेलं आहे त्याच्यातून पाणी आपल्या गोठ्यात येणार नाही. त्याच्यानंतर हवा खेळती राहील, जेणेकरून जे काही आपल्या इथे ओलावा तयार झालेला आहे गोठ्याच्या आतमध्ये तो वाढला जाईल. गोठ्याचा जो बसायची जी जागा असते याच्यावर जर व्यवस्थित मुरुमाचा एक थर किंवा रेती मिश्रित मुरुम असा जर का आपण एक थर टाकला तर तिथे ओलावा साचून राहत नाही, तो आतमध्ये शोषला जातो आणि एक जनावरांना बसण्यासाठी उबदार जागा तयार होते. पाणी नसल्यामुळे तिथे माशा किंवा बाकी परजीवी यांच्या राहण्यासाठी जागा उरत नाही. माशा आणि बाकीच्या परजीवींसाठी जर जागा उरली नाही तर त्याच्यापासून जे जनावरांना होणारे समोरचे आजार आहे हे सुद्धा आपल्याला टाळता येतात. यासोबतच आपल्याला एक हे व्यवस्था करून ठेवायची की आपल्या गोठ्यात जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोयसुद्धा आपल्याला करता आली पाहिजे. जर का आपल्याकडे 5-7 दिवस झड लागून राहत आहे तर आपले जनावरं बाहेर पाणी पिण्यासाठी घेऊन जाणं हे काही तेवढं सोयीस्कर होत नाही. त्यामुळे आपल्या गोठ्यात जर जनावरांना पाणी पिण्याची सोय आपण केली, हवा मुबलक प्रमाणात जर का आपल्या गोठ्यातून खेळत राहिली आणि सूर्यप्रकाश जर आपल्या गोठ्यात येत राहिला, यासाठी 3 फुटापर्यंत आपले गोठे कमी चांगल्या भिंतीने प्रोटेक्टेड असले पाहिजे आणि त्याच्या वरचे जे भाग आहेत तो हवेसाठी आणि सूर्यप्रकाश येण्यासाठी हा उघडा राहिला पाहिजे. शेळ्यांच्या गोठ्यामध्ये थोडीशी वेगळ्या प्रकारे आपल्याला अरेंजमेंट करावं लागते. तिथे वरपर्यंत भिंत घेऊन आपल्याला मोठ्या प्रकारच्या खिडक्या आपल्याला तिथे ठेवावं लागतात, जेणेकरून हवा खूप जास्त प्रमाणात नाही पण सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे येत राहील आणि आतमधला जो काही आपला जमिनीचा भाग आहे, जो बसायचा भाग आहे, जो खालचा भाग आहे, तो पाण्यापासून दूर राहील किंवा तिथे ओलावा साचून राहणार नाही. जेवढा ओलावा आतमध्ये कमी राहील तेवढा रोगराई कमी राहील.
5: पावसाळ्यामध्ये जनावरांचा आहार सुद्धा बदलतो. जसं आता उन्हाळ्यामध्ये आपण जनावरांना कोरडा चारा देतो, तर पावसाळ्यामध्ये हा चारा गवत वगैरे येते तर हा ओला चारा होऊन जाते, त्याच्यामार्फत सुद्धा काही रोगराईचं प्रमाण त्यामध्ये जनावरांना शिरकावण्याचं अति होऊ शकते, जसं की हगवण लागणे किंवा इतर काही पचन क्रियेमध्ये त्याच्यात बदल होते. तर या संदर्भात काय सांगाल की आहार कसल्या पद्धतीने दिला पाहिजे?
3: पावसाळ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की आपण बघतो की जो शेतकरी आहे तो गोठ्यामध्ये जो आहे उन्हाळ्यामध्ये जो काढलेला कडबा समजा किंवा कुटार वगैरे जो आहे तो ठेवतो, तर आपल्याला पावसाळ्यात अशी विशेष काळजी घ्यावी लागेल की तो कोरड्या ठिकाणी चांगला ठेवला जाईल. पावसाळ्यात जर मुबलक हवा नसेल त्याला आपण व्हेंटिलेशन वगैरे म्हणतो, किंवा पाऊस जर वरतून जर छतावरून गळत असेल तर त्या कारणाने काय होतं की चारा थोडासा भिजतो, आणि चारा जर भिजला की त्याला जी बुरशी वगैरे आहे ते लागते, आणि असं जर आपण चारा जर जनावरांना खाऊ घातला तर त्यामुळे त्यांचे रोगराईचे प्रमाण वाढतात. आणि दुसरं असं महत्त्वाचं आहे की पावसाळ्यात आपण बघतो की हिरवा चारा आपल्याला शेतामध्ये किंवा धुऱ्याच्या साईडला आपल्याला दिसतो, तो चारा असतो कोवळा चारा असतो, त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जे आहे ते 80-90% असते. ते जर चारा आपण जनावरांना दिला तर त्याचं काय ते पचनक्रियावर त्याचा परिणाम होतो, त्याला तो चारा पचत नाही, त्यामुळे काय होतं की त्याला हगवण वगैरे लागू शकते. तर यावेळेस काय करायचं की जो चारा आहे आपण सकाळी जे चारा आणतो हिरवा चारा त्याला थोडा वेळ असं उन्हामध्ये किंवा थोडा वेळ बाहेर वाळू टाकायचा, ज्या त्याप्रमाणे काय होईल की त्याचं जे मॉइश्चर आहे त्याचं पाण्याचं प्रमाण ते थोडं कमी होईल आणि ते

0: वाळल्यानंतर आपण ते संध्याकाळच्या वेळेस त्याला आपण खाऊ घालू शकतो. हे एक विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आणि जे आपल्याकडे जे उपलब्ध चारा आहे किंवा आपण वर्षभराचं जे साठवून ठेवलं आहे त्यासाठी आपल्या कोड्या जागेची चांगली अशी व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून जे आहे ते स्वच्छ आणि चांगला जो चारा आहे तो आपल्या जनावराला आपण खाऊ घालू शकतो.
1: चाऱ्या संदर्भात आपला हा विषय निघाला तर एक कन्सेप्ट आहे की मुरघास. तर शेतकरी बांधवांनी मुरघासच्या माध्यमातून आपण चाराचे साठवण करू शकतो, तर ते कशा पद्धतीने केली पाहिजे या संदर्भात?
0: आता मुरघास जे आहे ते स्पेशली जर आपण बघितलं आपल्या विदर्भातल्या काही भागामध्ये खूप लोकांना याबद्दल अवेअरनेस नाही आहे. तर मुरघास म्हणजे एक प्रकारचं आपण जे लोणचं म्हणूया, आपल्याला माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये आंबे येतात आणि ते आंबे आपण पावसाळ्यामध्ये त्याला आपण कैरी जे आहे त्याचं लोणचं बनवतो आणि वर्षभर खातो. त्याचप्रमाणे जे आहे की पावसाळ्यामध्ये जे हिरवा चारा मुबलक असतो त्यामध्ये जे मका असतो, मका सर्वात चांगला घटक आहे मुरघाससाठी. जो मका असतो त्या मक्याला आपण जे आहे ते साठवून ठेवू शकतो. तर मुरघासचं संकल्पना अशी आहे की उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपल्याकडे हिरवा चारा नसतो त्यावेळेस हा साठवलेला जो मुरघास आहे आपण तो खाऊ घालू शकतो. आता मुरघास बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे. काही मुरघास जे आहे आपण घरी पण जे खड्डा करून त्यामध्ये पण बनवू शकतो. त्याचप्रमाणे सायलेज जे मुरघासच्या बॅग पण येतात, एक एक टनाच्या बॅग पण येतात, ज्यांच्याकडे समजा मका मुबलक प्रमाणात आहे ते मका जो आहे तो आपण बारीक 1-2 सेंटीमीटरचा आपण जे कट करून त्याला हवाबंद त्या बॅगमध्ये आपण जर ठेवला तर जवळपास जे आहे 21-30 दिवसामध्ये तो आपल्याला मुरघास बनून मिळतो. आणि तो मुरघास जो आहे तो इतका पौष्टिक आहे, त्या आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे दूध उत्पादक शेतकरी आहे ते सर्वात मोठ्या प्रमाणावर वापर करतात. आणि हा हिरवा चारा जो आहे आपण जर साठवून त्याचं मुरघास जर बनवलं आणि आपण ते पशूंच्या आहारामध्ये जर आपण त्याचा समावेश केला तर नक्कीच त्याचं दूध उत्पादनामध्ये वाढ होईल.
1: पावसाळ्यामध्ये काही जे आजार आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये जनावरांवर दिसून पडते, तर ते कुठले आजार आणि त्यावर आपण कसल्या पद्धतीचं व्यवस्थापन केलं पाहिजे या संदर्भात काय सांगा?
2: पावसाळ्यात साधारणपणे सर्वच प्रकारचे आजार आपल्या जनावरांना होतात. आता HS हिमोरॅजिक सेप्टिसेमिया किंवा गटसर्प हा मशीनना होणारा या काळातील सगळ्यात महत्त्वाचा आजार. त्यानंतर BQ ब्लॅक क्वार्टर किंवा एकटांग्या हा सुद्धा गाई मशीनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याच्यानंतर खुरी किंवा फूट रॉट शेळ्यांमध्ये PPR HS BQ आणि मागच्या 4-5 वर्षापासून आपण जो नवीन प्रकारे पाहत आलो आहे तो LSD लंपीची बिमारी जी आपण म्हणतो आहे. शासनातर्फे या सर्व रोगांचं लसीकरणाची व्यवस्था ही मान्सूनपूर्व काळातच केली जाते. आपल्यामार्फत मी सर्व पशुपालकांना विनंती करू इच्छितो की पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून आपल्या सर्व जनावरांना लसीकरण हे करून घेण्यात आलं पाहिजे. यासोबतच जे पाळीव प्राणी आहेत कुत्रा, त्याच्यानंतर घरी आपण कोंबड्या पोसतो यांनासुद्धा लसीकरण आपण या काळात करून घेतलं पाहिजे. सध्या महाराष्ट्र शासनातर्फे पशुसंवर्धन विभाग सर्व भागांमध्ये लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवत आहे आणि सर्व पशुपालकांनी याचा लाभ घेतला पाहिजे. गाई म्हशी गाय संवर्गातील किंवा म्हैस संवर्गातील सर्व जनावरांना HS BQ त्याच्यानंतर LSD लंपी रोगाची लस आणि शेळ्यांमध्ये PPR ETV या रोगाची प्रामुख्याने लस लावून घ्यावी. तसेच जे आपले पाळीव प्राणी आहेत कुत्रे आहेत यांना DHPPIL म्हणजे आपण जी डायरियाची एक लस येते आणि रेबीजची लस ही सुद्धा वेळेवर लावून घ्यावी.
1: हे झालं रोगाचं आणि रोग व्यवस्थापनासंदर्भातलं, परंतु या काळामध्ये काही दुधाळ जनावर असतात, तर या दुधाळ जनावरांमध्ये आपल्याला दूध उत्पादनामध्ये कमी जास्त प्रमाण आढळून येते, तर अशा वेळेस या जनावरांची आपण कशी काळजी घेतली पाहिजे?
0: आपल्याला माहिती आहे की दुधाळ जनावरांमध्ये जो गाई म्हशीचा कास असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आता पावसाळ्यात जर आपण बघितलं तर गाई म्हशी जर आपण गोठा स्वच्छ जर नाही ठेवला तर गाई म्हशी तिथेच खाली बसतात आणि त्या कारणाने काय होतं की तिथला जो पाणी असतो खराब साचलेलं पाणी तो त्याच्या कासेला लागतो आणि त्यामुळे काय होतं कासेचे रोग होतात. त्याला आपण कासेचा दाह किंवा इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर आपण मस्टायटिस म्हणतो. आणि मस्टायटिस हा रोग जर बघितला तर संपूर्ण जगामध्ये हा रोग जो आहे हा खूप वाढत चालला आहे आणि यावरचे जे उपचार आहे ते नेहमी बदलत राहतात. कारण की जे यामध्ये बॅक्टेरिया पण येतो, काही पॅरासाइट पण येतात, असे वेगवेगळे जे मिळून तो जो रोग

0: होतो आणि तो त्यामुळे ते काशीचा दाह होतो. त्यासाठी आपल्याला सोपं काय करायचं आहे की जेव्हाही आपण दुधाळ जनावराला आपण दूध काढण्यासाठी नेतो ते कोरडी जागा असायला पाहिजे. नंतर त्याच प्रकारे जेव्हा आपण त्याचं जे कास असतो ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचं आणि रोज दूध काढायचं. यामुळे काय कधी कधी काय होतं की आपण एक टाईमचं काढतो दूध, दुसऱ्या टाईमचं काढत नाही. त्यामुळे काय होतं की ते दूध साचून राहतं, त्या नलिकेमध्ये ते साचून राहतं आणि त्या कारणाने काय होतं की तिथे जे जंतू असतात ते जमा होतात आणि ते तिथे त्याचं जे दाह म्हणतो आपण काशीचा दाह, मस्टायटिस, ते त्यामुळे तिथे होतो. त्यामुळे जे आहे की सुरुवातीचं जे आपण दूध काढतो तर सुरुवातीच्या काही जे धार आहे ते बाहेर काढून द्यायचे, कारण त्यामध्ये जंतूचे प्रमाण जास्त असतात. आणि नंतरच्या धार आपण वापरू शकतो. जसं पोटॅशियम परमॅग्नेटचं जे आहे अल्प प्रमाणात जर आपण सोल्युशन त्याचं बनवलं तर त्याने आपण त्याचं जे आहे वॉश करू शकतो. त्या कारणाने काय होईल की त्याचे जे जंतू असतात ते तिथेच मरून जातात. तर ही सर्वात मोठी काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि दुधाळ जनावरांमध्ये हा मस्टायटिस खूप महत्त्वाचा आहे आणि खूप लोकांना याबद्दल कसं आहे माहिती नसतं. त्यामुळे हे छोट्या छोट्या काळजी आहे, कोरड्या ठिकाणी ठेवणे, नंतर दूध काढायच्या पहिले दूध काढल्यानंतर त्याला काशीला स्वच्छ धुणे, ह्या सर्व आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे.
1: आणि त्याचप्रमाणे वातावरणामध्ये परत बदल झाल्यामुळे आजार आहेत अधिकाधिक बळकावतात, तर वासरे आणि गाभण जनावर याची आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे?
2: आपण जे आता उल्लेख केला, पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त जर कुठली बिमारी दिसत असेल तर ती आहे डायरिया. वासरे असो, गाई असो, म्हशी असो, बकऱ्या असो, पाळीव प्राणी असो, या सर्वांना डायरियाची लागण या पिरियडमध्ये सगळ्यात जास्त होते. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे दूषित पाणी आणि आपल्या गोठ्याच्या आजूबाजूला किंवा परिसरात असलेली अस्वच्छता. या दोन कारणांमुळे आपल्या इथे रोगराईचा जास्त प्रादुर्भाव आढळतो. पावसाळ्याच्या कालावधीत सर्व उन्हा नाल्यांना पूर येतात किंवा पाणी साचतं, त्यामुळे जे काही मल मूत्र इत्यादी ते वाहून घेऊन जातात आणि याच्यामुळे इकोलाय सारख्या बिमारींची, बॅक्टेरियल बिमाऱ्यांच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. त्याची परिणती डायरिया, डिसेंट्री या रोगांमध्ये होते. सोबतच परोपजीवींचाही उत्पत्ती या पिरियडमध्ये जास्त असते, कारण त्यांना उत्पत्तीसाठीचं जे पोषक वातावरण आहे ते निर्माण होतं. पाणी साचून राहिल्यामुळे त्यात डास, माशा या वाढतात. हेच समोर विविध रोग एका जनावरापासून दुसऱ्या जनावराकडे वाहण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतात. लंपीमध्ये सुद्धा तेच बघण्यात आलं आहे की मच्छरांमुळे ही बिमारी एका जनावरापासून दुसऱ्या जनावरावर होते. सगळ्यात महत्त्वाचं याच्यात आपण काही करू शकत असेल तर स्वच्छता राखणे, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसराची, त्यानंतर आपल्या सर्व जनावरांना एकाच वेळी जंतनाशकाचे औषधं देणे, गोठ्यांमध्ये गोचिड गोमाशासाठी आवश्यक असलेली फवारणी करून घेणे आणि ती सर्व जनावरांवर एकाच वेळा झाली, एकाच दिवशी केली तर त्याचा प्रभाव आपल्याला चांगल्या प्रकारे आढळतो. जर का आपण ही काही जनावरांवर केली तर दुसऱ्या जनावरांचे अंगावरचे गोचिड गोमाशा ज्या बाकीच्या जनावरांवर आपण उपचार केलेले आहे याच्यावर काही दिवसांनी ट्रान्सफर होतात, मग परत तीच कंडिशन होते. त्यामुळे आपल्या एका हर्डमध्ये असलेले सगळे जनावरं हे एकाच दिवशी गोचिड गोमाशासाठी किंवा जंतनिर्मूलन औषधासाठी हे जर आपण एकाच दिवशी केलं, एकाच पिरियडमध्ये केलं, तर आपल्याला त्याचा फायदा चांगल्या प्रकारे दिसतो.
1: प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये जर विचार जर करतो म्हटलं, अति पाऊस असते, आपण गोठ्याचं व्यवस्थापन केलेलंच आहे ऑलरेडी, परंतु पावसामुळे जनावरांच्या खुरा ह्या नरम होतात, त्यामध्ये काही थोडस जर काटा वगैरे किंवा काही जर दोगड वगैरे लागलं त्या ठिकाणी जखमा होतात आणि त्या कालांतराने त्या जखमाचं एवढं विद्राव्य रूप तयार होते की मग त्यावर किडे वगैरे पडतात, तर याचं व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे?
0: सुरुवातीला तर आपल्याला हे माहिती असलं पाहिजे की जे खुरी असतो त्यामध्ये जे त्याला इन्फेक्शन होते दोन प्रकारचं असतं. एक जो असतो तो व्हायरस असतो, त्याला आपण FMD किंवा तोंडखुरी पायखुरीचं इन्फेक्शन म्हणतो. तो जो आहे तो व्हायरल आहे आणि तो फक्त आणि फक्त लसीकरणामुळेच बरा होतो. त्यासाठी जे आपण उन्हाळ्यामध्ये किंवा फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपण एक लसीकरणाची मोहीम राबवतो, त्याला आपण तोंडखुरी पायखुरीची लस असे म्हणतो. ती जर लस लावली तर आपल्याला हा जो तोंडखुरी पायखुरी होणारा जो रोग आहे त्याच्यापासून आपण बचाव करू शकतो. आणि दुसरं पावसाळ्यामध्ये कसं असतं की जर गोठा ओला असला, जनावर जर चिखलात जर आपण ठेवले तर त्यामुळे काय होतं की जे त्यांचे जे खुरी असतात त्यामध्ये चिखल जमा होतो आणि चिखलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जंतू वगैरे असतात.

0: आणि त्याने काय होतं की ती जी खूर आहे ती नरम पडते, आणि नरम पडली की तिथे जे आहे थोडंसंही जर काटा रुतला किंवा काही काडी रुतली तर त्याने थोडंसं ती जखम होते, आणि जखम झाल्याकारणाने तिथे जे थोडंसं मॉइश्चर असतो त्यामुळे तिथे इन्फेक्शन चढतो आणि तिथे अळ्या पडतात आणि त्याचं जे इन्फेक्शन आहे तो वाढतो. त्यावेळेस काय करायचं, सर्वात महत्त्वाचं तर आपल्याला जे आपलं गोठा आहे ते कोरडा आणि स्वच्छ ठेवायला पाहिजे, आणि दुसऱ्यांदा जर झालंच तर काय करायचं की पोटॅशियम परमँगनेटचं पावडर मिळतो आपल्या मेडिकलला मिळतो, नाही तर आपल्या दवाखान्यामध्ये पण आपल्याला ते मिळतं, ते घ्यायचं आणि चिमूटभर जे आहे ते एका बॉटलमध्ये आपण टाकायचं. आपली जी 10 रुपयाची किंवा 20 रुपयाची पिण्याची बॉटल असते त्यामध्ये त्याचं सोल्युशन बनवून घ्यायचं आणि जे आहे ते पाय आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं. सुरुवातीला जर अळ्या पडल्या असेल तर सुरुवातीला आपलं जे टर्पेंटाईन ऑइल असते ते टर्पेंटाईन ऑइलचं जे आहे ते एका कापसामध्ये घेऊन ते तिथे टाकून द्यायचं. त्याने काय होईल की त्यातल्या जे अळ्या आहेत ते सर्व बाहेर येऊन जातील, आणि बाहेर आलेल्या अळ्या ज्या आहेत ते काही वेळानंतर बाहेर येतात. त्यानंतर जे आहे आपण ते पोटॅशियम परमँगनेट जे आहे त्यांना आपण त्याला वॉश करू शकतो. आणि दुसरं हे जे आहे हे घरी जे काय करायचं की ते बॉटलमध्ये घ्यायचं आणि असं मारत राहायचं, या प्रकारे आपण त्या खुरीची काळजी घेऊ शकतो. आणि तिसरं आणि महत्त्वाचं असं आहे की काही जे आहे ते खाण्यात जे आपण जनावराला देतो त्या कारणाने पण खुरीचे रोग होतात. ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲसिडोसिस त्याला आपण म्हणतो, की जेव्हा आपण काही शेतकरी काय करतात की बाटा जे आहे बाटा खूप प्रमाणात जनावरांना खाऊ घालतात, त्या बाटा खाल्ल्यानं काय होते की पोटामध्ये जे आहे लॅक्टिक ॲसिडचं जे प्रमाण आहे ते वाढतं, ॲसिडोसिस ज्याला आपण म्हणतो, जे आम्ल जे असतं ते त्याचं प्रमाण वाढतं आणि ते रक्तामध्ये गेल्यानं काय होतं की ते जे आपली खुरी असतात तिथे त्याला ते कमजोर करते, आणि तिथे कमजोर झाली की तिथे इन्फेक्शन होतं. तर काही का आपल्याला ते खाण्याचं पण व्यवस्थापन करायला पाहिजे. यावर सोपा उपाय असं असतो की हप्त्यातून 1-2 वेळा आपण जे खाण्याचं सोडा आहे ते जनावराच्या आहारामध्ये आपण त्याचा समावेश केला तर चांगलं होईल. त्या
1: आणि त्याचा एक शेवटचा प्रश्न, पावसाळ्यामध्ये जनावरांची आपण काळजी तर घेत असतोच, परंतु पावसाचं पाणी ज्या वेळेस बदल होतो तर जनावर मग कुठलंही दूषित पाणी पितो, कुठे ओढ्याचं किंवा डबक्यातलं पाणी पितो, यामुळे सुद्धा बरेचसे आजार जनावरांना होतात जे आढळून आलेले आहेत, तर याबद्दल आपण काय सांगाल?
2: जनावरांचं पाण्याचं व्यवस्थापन हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यासोबतच त्यांना डायरिया, डिसेंट्री असे सुद्धा रोग या दूषित पाण्यामुळे होतात. जेवढं स्वच्छ पाणी आपण आपल्या पिण्यासाठी वापरतो तसेच आपल्याला जनावरांच्याही स्वच्छ पाण्याची पिण्याची सोय करणे आवश्यक आहे. शक्य असल्यास बोअरचं पाणी वापरा. जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा नदी नाल्या आलेल्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात जंतू असतात, पॅरासाइट्स असतात, त्यामुळे चांगल्या खोल बोअरमधलं पाणी हे जनावरांना जर प्यायला आपण पुरेशा प्रमाणात देऊ शकलो तर या रोगांना आपण थांबवू शकतो.
1: मुलाखतीच्या शेवटी
0: पशुपालकांना तर सर्वात पावसाळ्यामध्ये आपण संदेश द्यायचं म्हटलं तर सर्वात पहिले बघितलं तर जंत निर्मूलन आणि लसीकरण हा महत्त्वाचा भाग आहे. पावसाळ्यापूर्वी मान्सूनपूर्व जंत निर्मूलन आणि लसीकरण हे पशुसंवर्धन विभागामार्फत चांगल्या प्रमाणात राबविले जाणारे उपक्रम आहेत, त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा घ्यावा. त्याने काय होईल की आपल्याला जे पावसाळ्यामध्ये जंतांनी होणारे समस्या किंवा रोगराईने जे व्हायरल रोग म्हणा किंवा याच्यामुळे होणारे त्यापासून आपण त्यांना बचाव करू शकतो. दुसरा आहे आहार. पावसाळ्यामध्ये जे आहे की जनावराचा आहार आपण कोरड्या जागेवर ठेवावा आणि मुबलक प्रमाणात त्यांना जे आहे तो चांगला आणि सुखा चारा त्यांना आपण उपलब्ध करून द्यावा, त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगले राहील. तिसरं आहे की गोठ्याचं व्यवस्थापन आणि पाण्याचं व्यवस्थापन. गोठा जो आहे तो आपल्याला अशा ठिकाणी ठेवला पाहिजे की जिथे पाणी साचलं नाही पाहिजे, पाण्यासाठी आपल्याला उतार काढायला पाहिजे, त्यामुळे जे पावसाचं पाणी आहे ते तिथे साचून राहणार नाही. त्याचप्रमाणे तिथे जे आहे आपण अशी व्यवस्था करायला पाहिजे की तिथे चिखल नाही झाला पाहिजे, ठीक आहे. नंतर त्यानंतर पाण्याचं व्यवस्थापन जर आपण बघितलं तर पाण्याचं जे आहे आपण जे टाकं असतो आपण खूपदा बघतो की गोठ्यामध्ये टाका असतो जनावराच्या पिण्यासाठी एक कॉमन जे असतो तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा पावसाळ्यात चांगल्या प्रकारे, आणि तो त्यामध्ये जी शेवाळ जमा झालेली असते ती पण आपण धुवून घ्यायची. त्यामुळे कसं होईल की पाण्यामार्फत जे होणारे रोग आहे त्यापासून त्याचा आपल्याला बचाव करता येईल. चौथं आहे असं की दुधाळ जनावराचं जे व्यवस्थापन आहे, की आता आपण बघतो की दूध काढताना त्याचं जे कासेचा जे स्तनदाह नाही झाला पाहिजे, त्याकरिता आपल्याला ते स्वच्छ दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर स्वच्छ धुवावे. नंतर दूध ज्या

0: मध्ये आपण ज्या भांड्यामध्ये ठेवत आहे ते पण स्वच्छ धुवूनच उन्हामध्ये वाळल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये दूध जमा करायला पाहिजे. अशा प्रकारे जर आपण छोट्या छोट्या गोष्टीचं जर आपण व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं तर जनावरांना पावसाळ्यामध्ये जे होणारं नुकसान आहे, आर्थिक नुकसान, ते आपण नक्कीच टाळू शकतो.
1: पावसाळ्यामध्ये जनावरांची व्यवस्थापन या संदर्भात डॉक्टर झाडे सर आणि डॉक्टर राठोड सर तुम्ही अतिशय शेतकऱ्यांना हितावं अशी माहिती दिली, त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो.
2: नमस्कार.
3: तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण पावसाळ्यात जनावरांचे करायचे व्यवस्थापन याविषयी डॉक्टर प्रशांत झाडे, पशुधन विकास अधिकारी बाबुळगाव आणि डॉक्टर आकाश राठोड, जिल्हा प्रकल्प अधिकारी विदर्भ आणि मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब भोले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
2: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
3: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
2: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
3: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
2: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
4: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पाण्याचं दुर्भिक्ष्य हे दिवसेंदिवस जाणवत आहे। कमी पडणारा पाऊस आणि या पावसाचं व्यवस्थापन आपल्याला करणं नितांत गरजेचं आहे, कारण पुढील काळ हा पाण्यावाचून असेल की काय याबद्दल साशंकता आहे। तर या संदर्भात आपल्याला पाण्याची बचत कशी करायची आणि पाणी कसं वाचवायचं या संदर्भात डॉक्टर स्नेहा टेम्पे यांचं लघुभाषण आपण आता ऐकूया।
5: अलनिनो आणि महाराष्ट्राचा भूगोल, नाते आणि परिणाम। अलनिनो आणि महाराष्ट्राच्या भूगोलाचे जे संवेदनशील नाते आहे ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला इथल्या पाणी संकटाचे मूळ शोधता येणार नाही आणि त्यावर अचूक प्रशासकीय उपाययोजनाही आखता येणार नाहीत। अलनिनो ही केवळ विज्ञानाच्या पुस्तकातील किंवा उपग्रहाने टिपलेली संकल्पना नसून महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि भौगोलिक रचनेला खिळखिळी करणारी एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी आपत्ती आहे। भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर महाराष्ट्राचा मोठा भूभाग हा दख्खनच्या पठारावर येतो आणि पश्चिम घाटाच्या पश्चिमेकडील कोकणपट्टी सोडल्यास उर्वरित बहुतांश भाग हा अवर्षण किंवा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात मोडतो। प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा सरासरीपेक्षा वाढते तेव्हा तिथे निर्माण होणाऱ्या उष्ण प्रवाहांचा आणि आपल्या मान्सूनचा 36 आकडा तयार होतो। या जागतिक बदलामुळे भारतीय उपखंडाकडे येणारे मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि त्याचा थेट फटका महाराष्ट्राच्या विविध कृषी हवामान क्षेत्रांना बसतो। जेव्हा जेव्हा अलनिनो सक्रिय होतो तेव्हा महाराष्ट्रात पावसाचे आगमन अत्यंत अनिश्चित आणि रेंगाळणारे होते। मृग नक्षत्राच्या भरोशावर पिढ्यानपिढ्या पेरण्या करणाऱ्या शेतकऱ्याचा डोळा आभाळाकडे लागून राहतो पण कोरडे ढग केवळ हुलकावणी देऊन निघून जातात। उशिरा आलेल्या पावसामुळे पेरण्या उलटून जातात किंवा दुबार पेरणीचे संकट ओढवते। या संकटाचे सर्वात घातक आणि क्रूर रूप म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन अत्यंत महत्त्वाच्या महिन्यात पावसाचा पडणारा 3 ते 4 आठवड्याचा प्रदीर्घ खंड होय। हा काळ असा असतो जेव्हा खरीपाची पिके ऐन फुलोऱ्यात असतात किंवा सोयाबीन, कापूस, ज्वारी यांच्यासारख्या पिकांमध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होती असते। नेमक्या याच नाजूक वेळी जमिनीतील ओलावा संपतो आणि झाडे कोमेजून जातात आणि डोळ्या देखत लाखो हेक्टरवरील पिके करपून राख होतात। महाराष्ट्राच्या प्रादेशिक भूगोलाचा विचार केल्यास विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यात याचाच हाहाकार पाहायला मिळतो। मराठवाड्यासारख्या भूभागात जिथे मुळातच पावसाची सरासरी कमी आहे तिथे अलनिनोच्या वर्षात परिस्थिती अत्यंत भीषण होते। पावसातील प्रदीर्घ खंडामुळे केवळ चालू हंगामाचे नुकसान होत नाही तर भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याच्या साठ्यावर त्याचे कायमस्वरूपी गंभीर परिणाम होतात। कमी पाऊस पडल्यामुळे धरणांमध्ये आधीच जेमतेम पाणी साठलेले असते आणि दुसरीकडे अलनिनोमुळे वाढलेल्या तीव्र उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याचे अतिशय वेगाने बाष्पीभवन होऊ लागते। धरणाचा साठा कागदावर जितका दिसतो तितका प्रत्यक्षात नोव्हेंबर डिसेंबर नंतर वापरासाठी उपलब्ध राहत नाही। नाल्या, नाले आणि स्थानिक जलस्रोत कोरडे पडल्याने विहिरी आणि कूपनलिकांची पाणी पातळीही कमालीची खालावते। ऑक्टोबर महिना

0: उजाडता उजाडता भूजल पातळी कित्येक मीटरने खाली जाते, ज्यामुळे रब्बीचा हंगाम घेण्याची हिंमतही शेतकरी करू शकत नाही. पाण्याचे हे दुर्भिक्ष केवळ पिकांपुरते मर्यादित राहत नाही, तर ते पशुधनाच्या चाऱ्याचा आणि ग्रामीण भागातील मानवी वस्त्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा एक मोठा सामाजिक आर्थिक प्रश्न बनून समोर येते, ज्याची परिणिती उन्हाळ्यात शेकडो टँकर सुरू करण्यात होते. जलसंपदा विभागावर अशावेळी सिंचनाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याचे मोठे प्रशासकीय दडपण येते, त्यामुळे सिंचन नियोजनात कमालीची गुंतागुंत निर्माण होते. आता यावर उपाय काय? तर शाश्वत सिंचन व्यवस्थापन उपाय आणि आधुनिक तंत्रज्ञान. या अल निनो प्रणित आव्हानांचा आणि हवामानांचा बदलाचा मुकाबला करायचा असेल तर आपल्याला आपल्या पारंपरिक सिंचन पद्धतीच्या मर्यादा ओळखून आधुनिक वैज्ञानिक आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा सलग अंगीकार करावा लागेल. सद्यस्थितीत महाराष्ट्रात निर्माण केलेल्या सिंचन क्षमतेचा आणि प्रत्यक्ष होणाऱ्या वापराचा ताळमेळ लावणे हे सिंचन विभागासमोरील मुख्य आव्हान आहे. आजही शेतामध्ये पाटाने मोकळे पाणी सोडण्याची म्हणजे पूर सिंचन पद्धती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, ज्यामध्ये वहनव्यय म्हणजेच काय तर कन्व्हेनियन्सचे लॉसेस आणि शेतातील अकार्यक्षम वापरामुळे वनस्पतींच्या गरजेपेक्षा कितीतरी पट जास्त पाणी वाया जाते आणि जमिनी क्षारपड होतात. यावर सर्वात प्रभावी उपाय म्हणून जलसंपदा विभागाने आता खुल्या कालव्यांऐवजी थेट नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची पद्धती पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क म्हणजेच काय तर PDN या संकल्पनेला प्राधान्य दिले पाहिजे. पाईपद्वारे थेट शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवल्यामुळे बाष्पीभवन आणि वहन दरम्यान होणारी पाण्याची गळती पूर्णपणे थांबवता येते. या पायाभूत सुविधेला जेव्हा शेतकरी पातळीवर सूक्ष्म सिंचनाची म्हणजे ठिबक आणि तुषार सिंचनाची जोड मिळते तेव्हा पाण्याचे व्यवस्थापन खऱ्या अर्थाने शाश्वत होते. ठिबक सिंचनामुळे पाण्याची जवळपास 50-60% थेट बचत होते. हे तंत्रज्ञान पाणी थेट झाडाच्या मुळाशी थेंब स्वरूपात देते, त्यामुळे मातीतील ओलावा आणि हवेचे प्रमाण योग्य राहून पिकाची वाढही जोमाने होते. सूक्ष्म सिंचनाच्या या संस्कृतीला आता फर्टिगेशन तंत्राची जोड देणे गरजेचे आहे, ज्यामध्ये पाण्यातून विद्राव्य खते दिली जातात, त्यामुळे खतांचा कार्यक्षम वापर होतो आणि झाडांना पोषक घटक थेट मिळाल्यामुळे उत्पादकतेत मोठी वाढ होते. तंत्रज्ञानाचा हा प्रवास आता आधुनिक काळातील स्मार्ट इरिगेशन आणि डिजिटल शेती व्यवस्थापनाकडे वळला पाहिजे. इंटरनेट ऑफ थिंग्स अर्थात IoT आणि सेन्सर आधारित सिंचन यंत्रणा आता आपल्या सिंचन प्रकल्पांच्या लाभक्षेत्राचा भाग बनली पाहिजे. हे सेन्सर्स मातीच्या आत बसवले जातात आणि त्या जमिनीतील ओलाव्याचे प्रमाण अचूक मोजून त्याचा डेटा प्रणालीला पाठवतात. जमिनीला खरोखर पाण्याची गरज आहे की नाही हे ओळखून ही सिंचन यंत्रणा सुरू किंवा बंद करते, त्यामुळे पाण्याचा अपव्यय पूर्णपणे टळू शकतो. या तांत्रिक उपायांसोबतच संरक्षित सिंचन ही संकल्पना आपल्या सिंचन व्यवस्थापनात कोरडवाहू क्षेत्रासाठी राबवावी लागते. पावसाच्या 2 नक्षत्रांमधील खंडाच्या काळात पिकाला केवळ जिवंत ठेवण्यासाठी ज्या पाण्याची गरज असते त्याला संरक्षित सिंचन म्हणतात. यासाठी सिंचन प्रकल्पांच्या उजव्या व डाव्या कालव्यांचे सुयोग्य आवर्तन अर्थात रोटेशनल वॉटर सप्लाय वेळेत सोडणे आणि शेततळ्यांमधील साठवलेले पाणी संकट काळात पिकांना तुषार सिंचनाद्वारे देण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. मात्र ही शेततळी उघडी राहिल्याने उन्हाळ्यात यावरील पाण्याचे अफाट बाष्पीभवन होते. हे रोखण्यासाठी शेततळ्यांवर प्लास्टिक आच्छादन घालणे किंवा त्यावर तरंगते सौर पॅनल्स अर्थात फ्लोटिंग सोल्स बसवणे हा एक दुहेरी फायद्याचा आधुनिक उपाय आहे. त्यामुळे बाष्पीभवन तर थांबतेच पण सोबतच शेतकऱ्याला सिंचनासाठी लागणारी वीजही तिथूनच निर्माण करता येते. याशिवाय आपल्या विभागामार्फत दरवर्षी केल्या जाणाऱ्या जल अंकेक्षणाची वॉटर ऑडिटची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्येक थेंबाचा हिशेब ठेवून पाणी वापराची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याचा मार्गदर्शक म्हणून वापर करणे आता बंधनकारक झालेले आहे.
1: शेतकरी बंधूंनो, एल निनोचा वाढता प्रभाव आणि कमी पर्जन्यमान तसेच नागरिकांनी करायची पाण्याचे व्यवस्थापन आणि जलसंधारण या संदर्भात डॉक्टर स्नेहा टेम्पे यांचं लघुभाषण आताच आपण ऐकलं. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार.
2: माहितीचं वावर किसान वाणी.

0: भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ॲश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ॲश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कॅन यूज फ्लाय ॲश इन इकॉनॉमिक वे सिमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा कौशल्य कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026 उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे. इंडियन ऑइलनं गेल्या 10 आठवड्याभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपन्यांनी म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 पर्यंत परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय

0: पार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSE स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरी विरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या. तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉक्टर बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान होर्मुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावासाच्या उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर 29 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 1-दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटकं आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी 7व्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत UK व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या 1-दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: कूना, मैं और मेरी तन्हाई, सुनहरी गानों का बिछौना, यादों का मीठा राग.